0: वंदे मातरम।
1: सुजला सुफला मलयज शीतला।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो नमस्कार. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 27 श्रावण शके 1948 अर्थात 18 ऑगस्ट 2026. सकाळच्या ठीक 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणास आम्ही प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीने.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो सकाळचे 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्लीहून दिला जाणाऱ्या हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीच हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत.

श्रोते हो, आताच आपण वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अनिल अरुण यांचं.

श्रुतिवादाचा पण संपदा गोस्वामी यांच्या स्वरात रमाकांत देशपांडे यांची शब्दरचना ऐकलीत. शांतीभूषण चौथनकर यांचं संगीत होतं.

साई टेंबेकर आणि जयंत केसकर यांच्या स्वरात मंजरी सरदेशमुख यांनी संगीतबद्ध केलेलं आणि त्यांचंच गीत आपण ऐकलं.

0: श्रोतेहोताच आपण आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश केबुडकर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोतेहोताच आपण भक्ती संगीताचा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेघाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर. आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द.
2: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी. नियमित ऐका FM 101.5 मेगा हर्ट्झवर अमरावती आकाशवाणी.

0: सूर्याने तोंडावरचं अंथरून दूर केलंय. क्षितिजावर पसरलीये सुंदरशी चादर. दूर ऐका वासुदेवाचा गजर. ओव्यांचे सूर जात्यावर पक्षी गातात सुंदर गाणी. तुमची नाही माझी नाही आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती आकाशवाणी.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर ह्या मोबाईल ॲपवर. श्रोतेव सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेव 6:40 आणि आपण ऐकू शकाल विचार पुष्प. यामध्ये विषय आहे कलावंत. लेखन केलं आहे पुंडलिक गवंडी यांनी आणि वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचा. 6:45 आणि आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 आणि आपण जाणून घ्याल आजचे दिनविशेष. 7:10 आणि प्रादेशिक मराठी बातम्या आणि 8:30 आणि राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, तसंच 8:00 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी ठीक 7:25 आणि प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. 7:40 आणि आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 7:45 आणि आपण आनंद घ्याल नाट्य संगीताचा. 8:40 आणि आपण ऐकाल लोकसंगीत. ठीक 10:00 विविध अंतर्गत आपण ऐकणार आहात नमस्कार.

उद्या सकाळी 6:05 आणि भक्ती संगीत आपण ऐकू शकाल. 6:35 आणि कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला ऐकता येईल. 6:40 आणि विचार पुष्प यामध्ये संगीताचे महत्त्व याविषयी आपण ऐकू शकाल. लेखन आहे सदानंद भणगे यांचं आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खरडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

7:25 आणि दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. 7:40 आणि सुगम संगीत आपल्याला आपण ऐकू शकाल. 8:40 आणि मराठी गझल आपल्याला ऐकता येईल. 10:00 विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन केलं आहे प्रज्ञा इंगोले यांनी आणि सादर करते आहेत भैयालाल टेकाम. 10:30 आणि गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 आपकी फरमाइश हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून. आणि 7:30 आपण ऐकू शकाल राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोते हो, हे होते आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा.

0: श्रोत्यो आता ऐकूया विचार पुष्प यामध्ये कलावंत याविषयी. याचं लेखन केलं आहे पुंडलिक गवंडी यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब माफ करा वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचा.
1: तुमच्या आमच्या जीवनात कला आहे म्हणून हे जीवन इतकं सुंदर आहे. कला ही कलावंतांच्या हातून त्यांच्याच विचारातून आणि कौशल्यातून निर्माण होते. मग तो साधा मडके घडवणारा कुंभार असो नाहीतर एखादा कवी असो नाहीतर एखादी सुगरण असो कलाकार हे आपापल्या कलेतून सुंदर कलाकृती निर्माण करतात. मानवी जीवन सुखी करण्याचा ते प्रयत्न करतात. लेखक कवी नाटककार मूर्तिकार इतकंच काय शेतकरी हा सुद्धा कलावंतच म्हटला पाहिजे. तो आपल्या हातून काळ्याभूर जमिनीतून हिरवगार पीक काढतो जीवन धन्य करतो. डॉक्टर सुद्धा एक कलावंत आहे. तो सुद्धा आपल्या कलेच्या जोरावर असंख्य माणसांना रोग्यांना बरं करतो. शिक्षक हा खरा कलावंत म्हटला पाहिजे. तो चिखलासारख्या लहान गोळ्यांना आकार देत असतो त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करत असतो. असं कलावंताचं जग आहे. सामान्य माणसाच्या जीवनात ही कलावंत मंडळी जर नसतील तर सामान्य माणसांना कुठल्याच प्रकारचा आनंद आपल्या जीवनात घेता आला नसता. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर या कलावंतांच्या कलेतून आणि त्यांच्या माध्यमातून घेता येईल. चित्रकार सुंदर चित्र रंगवतो. मूर्तिकार एखादी सुंदर मूर्ती तयार करतो. त्यात तो आपला भाव ओतत असतो. त्याच्या भावभावनांचा आविष्कार म्हणजेच त्याचं चित्र असतं. शिल्पकाराचं शिल्प असतं. नुसत्या कोऱ्या कागदावर आपल्याला काहीच दिसत नाही पण खऱ्या कलावंतांना मात्र त्यात त्यांच्या कल्पनेचे असंख्य रंग दिसतात. तसंच मूर्तिकाराचं आहे. त्याला अनघड दगडात असंख्य आकृत्या दिसतात. त्याच्या मनातल्या आकृत्यांना कल्पनेने तो साकारतो. त्याचं ते साकारणं म्हणजे त्याची कला. दगडातील टाकाऊ भाग काढून मूर्तिकार सुंदर शिल्प निर्माण करतो एवढी त्याची दृष्टी तयार असते. म्हणून तुम्हा आम्हाला जे दिसत नाही ते कलावंतांना दिसत असतं. जे न देखे रवी ते देखे कवी असं उगच नाहीये म्हटलेलं.

0: कवी आपल्या प्रतिभेच्या जोरावर, कल्पनेच्या जोरावर सृष्टीत जे नाही ते पाहू शकतो. ही दृष्टी कवीची असते, कलावंताची असते. आचार्य अत्रे उर्फ केशवकुमार आपल्या काव्यात म्हणतात की असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. या काव्यातून त्यांनी स्वर्ग किती सुंदर असेल याची कल्पना केलेली आहे. जीवनाला आनंद देण्याचं काम कलावंत करतात. जर कलावंत नसतील तर मित्रांनो, आपलं जीवन हे जीवन न राहता एक वृक्ष वाळवंटच होऊन जाईल. आज आपल्याला हे जीवन जगावंसं वाटतं ना, ते ह्या कलावंताच्या कलेत आणि त्यांच्या कल्पनेतून साकारणाऱ्या कलेच्या निर्मितीत. नाहीतर आपल्या जीवनाला काहीच अर्थ उरला नसता. म्हणून कलावंत, लेखक, कवी, नाटककार, गायक, नट, डॉक्टर, वकील, इंजिनियर, मूर्तिकार, चित्रकार, शेतकरी, इतकंच काय पण जगातला प्रत्येक माणूस हा कलावंत आहे. कारण तो काही ना काहीतरी कला निर्माण करीत असतो. अशी निर्मिती म्हणजे या कलावंतांची खेळी आहे. तो खेळतो, आनंद घेतो, त्यातून आपलं जीवन साकारत असतो, त्याला आकार देतो. जीवनातल्या असंख्य संकटांना सामोरं जाण्याचं धाडस या कलेतून येत असतं. म्हणून या कलावंतांचं आणि कलाकाराच्या कलेचं स्थान तुमच्या आमच्या जीवनात महत्त्वाचं आहे. म्हणूनच कवी केशवसुत यांनी म्हटलंय, आम्हाला वगळा कतप प्रभझणी होतील तारांगणे, आम्हाला वगळा विकेल कवडी मोल हे जिणे, आम्हाला वगळा विकेल कवडी मोल हे जिणे.
1: श्रोतेहो, आता आपण विचारपुष्प यामध्ये कलावंत या विषय ऐकलं. याचं लेखन केलं होतं पुंडलिक गवंडे यांनी आणि वाचक स्वर होता भारती कुलकर्णी यांचा. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहे. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: होमिओपॅथीचे प्रमुख वैशिष्ट्य सांगत असताना होमिओपॅथीने समान लक्षणे निर्माण करणारी औषधं जर आपण दिली तर शरीरामध्ये आधीच आजाराच्या रूपाने उपस्थित असलेला आजार हा त्या औषधांच्या उपचार पद्धतीमुळे निघून जात असतो. त्याच्यामध्ये औषधे इतकी सूक्ष्म प्रमाणात असतात की ज्याला आपण असं म्हणू शकतो की ती इतकी डायल्यूट केलेली असतात की नॅनो टेक्नॉलॉजी सारखी ती काम करत असतात. तसंच होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा स्वतंत्र अभ्यास करून औषध दिले जाते. होमिओपॅथीचं हे वेगळेपण होमिओपॅथीला इतर औषधशास्त्रांपेक्षा वेगळे ठरवते. नैसर्गिक उपचार शक्ती असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून स्वतःहून त्या प्रतिकार शक्तीला ती ताकद आणि ती चेतना मिळते ज्याच्यामुळे आजार बरे होण्याची प्रतिक्रिया गतिमान होते. होमिओपॅथीला कुठेही साईड इफेक्ट नसल्यामुळे जनसामान्यांमध्ये ती अतिशय लोकप्रिय होत आहे. होमिओपॅथी जेव्हा कोणताही आजार किंवा पेशंट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते तर होमिओपॅथीचा मूळ सिद्धांत असा आहे की होमिओपॅथी ट्रीट्स द पेशंट नॉट द डिसीज. म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास केलाच जातो परंतु त्यासोबत होमिओपॅथिक ज्या पेशंटला जो आजार असतो त्यासोबत त्याच्या स्वभाव

0: करण्याचा प्रयत्न करते, तर होमिओपॅथीचा मूळ सिद्धांत असा आहे की होमिओपॅथी ट्रीट्स द पेशंट नॉट द डिसीज. म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास केलाच जातो, परंतु त्यासोबत होमिओपॅथिक ज्या पेशंटला जो आजार असतो त्यासोबत त्याच्या स्वभावाचा, त्याच्या वर्तणुकीचा आणि त्याच्या एकंदरीत नेचरचा आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून औषध दिले जाते. त्यामुळे होमिओपॅथीची उपचार पद्धती इतरांपेक्षा वेगळी ठरते आणि त्या वेगळ्या ठरण्याच्यामुळे ती अतिशय जुनाट व असाध्य आजारही दुरुस्त करू शकते. वेगळेपण आता लोकांना समजल्यामुळे लोक होमिओपॅथीकडे खूप मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत आणि अतिशय जुने आजार जसं ॲलर्जी रायनायटिस असेल, संधिवात असेल, अस्थमा असेल, परत परत होणारे मुतखडे असतील, कोणतेही ॲलर्जीचे डिसीज असतील, तसेच ॲटोइम्युन डिसीजेसमध्ये पण ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. होमिओपॅथिक शास्त्राला जसा स्कोप दिवसेंदिवस वाढतोय त्याचं मुख्य कारण हेही असू शकतं, कारण की लोकांच्या मध्ये असलेले ताणतणाव वाढल्याच्यामुळे त्यांचे आजार वाढतायत. आणि होमिओपॅथीमध्ये ताणतणावांचा अभ्यास का केला जातो, कारण होमिओपॅथी ही मनाचा अभ्यास करणारी पॅथी आहे आणि होमिओपॅथीने मनाचा अभ्यास केल्यामुळे आजच्या ताणतणावाच्या काळामध्ये ती पेशंटला, रुग्णांना व सगळ्यांनाच अतिशय फायद्याची ठरते आहे. होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असल्यामुळे ताणतणावांवर तर ती काम करतेच, त्यासोबत ताणतणावांच्या मुळे निर्माण झालेल्या अनेक आजारांना दुरुस्त करण्याचं काम होमिओपॅथी करते.
1: आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकला. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर रुपेश पाटील. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. काही क्षणातच आपण ऐकू शकाल परिसर.

0: परिसर श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोते हो नमस्कार. भारत सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक महत्वाचे कायदे बनवले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा 1986, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हा कायदा एक छत्री कायदा अम्ब्रेला लेजिस्लेशन म्हणून ओळखला जातो. भोपाळ वायू दुर्घटनेनंतर या कायद्याची निर्मिती झाली. या कायद्यान्वये केंद्र सरकारला पर्यावरण प्रदूषित नियंत्रण करण्याचे आणि हानिकारक पदार्थांचे नियमन करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले. जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974, वॉटर ऍक्ट 1974 या कायद्यानुसार नद्या, तलाव आणि भूजलाचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB आणि SPCB स्थापन करण्यात आले आहे. हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981, एअर ऍक्ट 1981 कारखाने आणि वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता राखण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 दुर्मिळ होत चाललेले प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये घोषित करण्यासाठी हा कायदा अंमलात आणला गेला. वन संवर्धन कायदा 1980

0: फॉरेस्ट कंझर्वेशन ऍक्ट 1980, जंगलतोड थांबवणे आणि वन जमिनीची वापर केवळ वन कामांसाठीच होणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा उद्योगांना कडक शिक्षा, फाईन आणि इम्प्रिझनमेंट आणि दंडाची तरतूद सुद्धा केली आहे. राष्ट्रीय हरित लवाद NGT पर्यावरणाशी संबंधित खटले जलद गतीने सोडवण्यासाठी भारत सरकारने 2010 राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT ची स्थापना केली. हा एक विशेष न्यायाधिकरण आहे जो पर्यावरणाविषयक विवादांवर थेट सुनावणी घेऊन जलद निर्णय घेतो. भारतातील पर्यावरण कायद्यामध्ये एन्व्हायरमेंटल लॉ सातत्याने मोठे बदल होत आहे. सध्या हवामान बदल, कार्बन उत्सर्जन, हरित ऊर्जा आणि कॉर्पोरेट जबाबदारी यासारख्या मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. भारतातील पर्यावरण कायद्यामधील प्रमुख आणि उद्देशमय मुख्य इमर्जिंग ट्रेंड्स हरित लवाद आणि कडक नियम नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अँड स्ट्रिक्ट रेग्युलेशन मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मुळे पर्यावरणाविषयक खटले जलद गतीने निकाली काढले जात आहेत. हे प्राधिकरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलत आहे. दंड आणि भरपाई, प्रदूषण करणाऱ्यावर उद्योगांवर प्रदूषण करता पैसे देईल पल्युटर पे प्रिन्सिपल या तत्वावर आधारित मोठा आर्थिक दंड लावला जात आहे. हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन क्लायमेट चेंज अँड कार्बन रेग्युलेशन कार्बन कपात भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या वचनानुसार नेट झिरो 2026 मध्ये उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रासाठी कार्बन उत्सर्जनाने नियम अधिक कडक करण्यात आले आहे. हरित ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनाला कायदेशीर व धोरणात्मक प्रोत्साहन दिले जात आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये पर्यावरण प्रदूषण आणि कायदा या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकला. सहभाग होता प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांचा. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
3: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

शो देऊ सकाळची 6:55 झाली आहे. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष.

जगात सर्वप्रथम ब्रिटनमध्ये राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली ती 1841 साली. अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला तो 1920 साली.

मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे उर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म 1700 साली झाला. रघुनाथराव पेशवा यांचा जन्म 1734 साली झाला. संगीतज्ञ गायक संगीत प्रसारक

पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म 1872 साली झाला. अनाथ विद्यार्थीगृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळू काका काणिटकर यांचा जन्म 1886 साली झाला. राजदूत मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म 1900 साली झाला. लेग स्पिनर गुगली गोलंदाज सदाशिव उर्फ सदू शिंदे यांचा जन्म 1923 साली झाला. गीतकार कवी लेखक दिग्दर्शक गुलजार यांचा जन्म 1934 साली झाला. हॉलिवूडमधील तगडा अभिनेता दिग्दर्शक निर्माता उद्योगपती पर्यावरणवादी रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म 1936 साली झाला. पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी यांचा जन्म 1967 साली झाला. अभिनेत्री प्रीती जहांगीर यांचा जन्म 1980 साली झाला.

मुघल सम्राट चंगीज खान यांचे निधन 1227 साली झाले. भारतीय क्रांतिकारक आझाद हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन 1945 साली झाले. भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे निधन 1979 साली झाले. अभिनेत्री मॉडेल आणि लेखिका परसीस खंबाटा यांचे निधन 1998 साली झाले. रहस्य कथाकार नारायण धारप यांचे निधन 2008 साली झाले. भारतीय पत्रकार आणि लेखक राकी रंगराजन यांचे निधन 2012 साली झाले.

0: दर्शवते हो, असे होते आजचे दिनविशेष। आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
4: आजच संपर्क करा।
5: हे तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण।

0: चला तर मग श्रोतेहो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत। गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे।

0: या सिमेंटच्या जंगलातून, या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: आकाशवाणी अमरावती,
2: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
2: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
2: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.
2: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
3: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.

थोडं गोड, थोडं तिखट, थोडं कडू, थोडं आंबट, थोडं खारट, थोडं तुरट, पण आमच्याशिवाय सर्व चळणी, आयुष्यात चव येईल ऐकून गाणी, म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी, सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोतेव, सकाळचे 7:07 झाली आहेत. ठीक 7:10 आणि प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करतो.

0: सख्यांनो, श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, सण समारंभ, व्रत वैकल्यांचे दिवस. यावेळी बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दडलाय श्रावण खजिना.
1: भिजल्या मातीत श्रावण आला, गवरी मंदी गवर बाई मंगळा गवर.
0: कलाकृती ग्रुपच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय आणि श्रावणाबद्दल बरच काही.
2: फुगडी खेळू दन्ना दन्ना, रुपये मोजू खन्ना खन्ना.

0: प्रामाणिकरू जय हो ही मालिका अवश्य बघा.
1: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर सिर्फ एक

पुणे आणि परिसराला कोंडी मुक्त करण्यासाठी रस्त्यांचं जाळं उभारणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या 5 दिवसांच्या आयसीटी परिषदेला पुण्यात सुरुवात. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या.

0: सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी मार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध महत्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेतला. या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीने निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. पुणे आणि परिसराला वाहतूक कोंडी मुक्त आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी 60,000 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांचं जाळं उभारणार असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते काल पुण्यात सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे संकुलात फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स या व्याख्यानमालेत बोलत होते. पुढील 2 वर्षात नवे प्रकल्प सुरू होणार आहेत तर पुणे शिरूर हडपसर ते यवत तळेगाव चाकण शिक्रापूर यांचं काम सुरू झालं असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार एस के कुलकर्णी यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल पुण्यात सत्कार करण्यात आला. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीनं कुलकर्णी यांच्या 90वीनिमित्त सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. कुलकर्णी यांच्या प्रदीर्घ पत्रकारिता कारकिर्दीचा गौरव करताना त्यांच्या अभ्यासू आणि विचारनिष्ठ पत्रकारितेचा विशेष उल्लेख गडकरी यांनी केला. ते म्हणाले,
1: या जमान्यामध्ये पण आपल्या विचाराप्रमाणे कोणी चांगलं म्हणो कोणी वाईट म्हणो कोणी मान करो कोणी सन्मान करो कोणी कौतुक करो कोणी टीका करो याची चिंता करायची नाही. आणि जे आपल्याला पटलं ते आपण मांडलं पाहिजे. देशाच्या इतिहासामध्ये आणि समाजकारणामध्ये फास्ट फूड सारखं लवकर यश होणारे खूप लोक येतात आणि जातात. त्यांचा इतिहास फारशी की नोंद घेत. पण जी व्रतस्त रूपाने निष्ठेने जे कार्य करतात ते वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहत. मूल्याधिष्ठित जीवन पद्धती परिवार पद्धती म्हणून आपल्या विचाराला जीवननिष्ठ मानून यशाची अपयशाची चिंता न करता आर्थिक लाभाची चिंता न करता आयुष्यभर हे व्रत पाळत कार्य करत राहणं हे फार कठीण कार्य आहे.
0: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली. वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, सरदार मनप्रीत सिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद तावडे, सुनील बन्सल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देव यांच्यासह 8 नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे पुण्यात ब्रिक्स देशांच्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान अर्थात आयसीटी गटाच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी काल या परिषदेचं उद्घाटन केलं. 21 तारखेपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात SIR आणि सुधारणा प्रक्रियेतील गणना अर्ज जमा करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. 22 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप निकाली काढण्यात येऊन 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,07,93,916 मतदारांचे अर्ज अद्यापही BLO कडे जमा झालेले नाहीत. राज्यात 9,78,54,49 मतदार असून त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% अधिक आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर तसंच पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची काल घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गिकेमुळे दक्षिण पुण्याच्या दळणवळणाला गती मिळणार असून नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल असा विश्वास नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्यात व्यक्त केला. महामेट्रोच्या स्वारगेट कात्रज मेट्रो प्रकल्पातील मार्केट यार्ड या स्थानकाचं भूमिपूजन काल मिसाळ यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. दक्षिण पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा मेट्रो मार्ग नागरिकांसाठी महत्त्वाचा

0: ठरणार असल्याचं मिसाळ म्हणाल्या. श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी असा दुहेरी योग काल आला होता. राज्यभरात ठिकठिकाणी महादेवाच्या मंदिरांमध्ये दर्शन आणि पूजेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. नागदेवतेचं प्रतिकात्मक पूजनही करण्यात आलं. सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या वतीनं नागपंचमीच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर अहिल्यानगर आणि जामखेडमध्ये देखील नागपंचमी निमित्त यात्रा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेचा विशेष दर्जा आता रद्द करण्यात येणार असून ही गाडी 20 ऑक्टोबर पासून नियमित रेल्वे म्हणून धावणार आहे. विशेष दर्जामुळे असलेलं गाडीचं तिकीट नियमित सेवा सुरू झाल्यानंतर कमी होणार असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. ही रेल्वे दररोज धावणार असल्यानं पुण्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. यवतमाळ जवळच्या टाकळी तलाव परिसरात मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या 8 पैकी 3 महाविद्यालयीन तरुणांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन तसंच आपत्ती प्रशासन पथकानं घटनास्थळी शोध मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढले. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं विजयी सुरुवात केली आहे. आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा सरळ 2 गेममध्ये पराभव करून सिंधूनं पुढील फेरीत प्रवेश केला. भारताच्या आयुष शेट्टीनं पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू चीनच्या शी यू ची चा पराभव केला. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीनं स्पेनच्या पावला लोपेज आणि लुसिया रॉड्रिगेजचा पराभव करून दुसरी फेरी गाठली. पुरुष दुहेरीत हरिहरन अस्मा करुणन आणि एम आर अर्जुन यांनीही पुढील फेरीत प्रवेश मिळवला. श्रीलंकेतील गॉल इथं सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघादरम्यानच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवस अखेर भारतानं काल पहिल्या डावात 462 धावा करत 178 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावात गुंडाळला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. पुणे आणि परिसराला कोंडीमुक्त करण्यासाठी रस्त्यांचं जाळं उभारणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या 5 दिवसांच्या आयसीटी परिषदेला पुण्यात सुरुवात. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सख्यांनो, श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, सण समारंभ, व्रतवैकल्यांचे दिवस. यावेळी बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दडलाय श्रावण खजिना.
2: भिजल्या मातीत श्रावण आला, गवरी मंदी गवर बाई मंगळा गवर.
1: कलाकृती ग्रुपच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय आणि श्रावणाबद्दल बरच काही.
3: फुगडी खेळू दन्ना दन्ना, रुपये मोजू खन्ना खन्ना, भान विसरते खेताना, सर्वांचा मे रक्ताना, सर्वांचा मे रक्ताना.
1: तेव्हा ऐकायलाच हवा बुधवारी 19 ऑगस्टचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: सुंदर साजिरा श्रावण आला.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: 558 किलोहर्ट्ज वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:22 आणि 17 सेकंद झाली आहेत। जाणून घेऊया दिनविशेष। श्रोते हो, आज 18 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या धाडसी नेतृत्वाने नवा इतिहास घडवणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आज स्मृती दिन। आझाद हिंद फौजेचे नेतृत्व करत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, त्यांच्या शौर्याला आणि देशभक्तीला विनम्र अभिवादन।
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
5: आजच संपर्क करा।
6: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेना तहान। निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले। निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा। श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा। आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोते हो, सकाळचे 7:25 झाली आहेत। आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. अखर तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती, या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला? कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट

0: समितीचा होता आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना मी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्री स्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये NPA जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांचे अकाउंट NPA झालेली आहे. NPA झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट NPA होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही आणि ह्या NPA अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट NPA झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे आणि त्यामुळे त्यात देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त NPA अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत. म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं NPA अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: तुम्ही हेअरकट किंवा त्याच्याविषयी समजावून सांगितलं तर आपल्या शेतकरी बांधवांना अजूनही की व्यापारी बँकांच्या कर्ज खात्यात काही तफावत दिसली किंवा हेअरकट याविषयी सवलतीच्या आहेत त्याविषयी अजून परत एकदा सांगू शकाल?
0: माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला जे बँकेमधला लेजर बॅलन्स आहे तो बॅलन्स किंवा आमचा महाआयटी पोर्टलवरती जी रक्कम तुम्हाला दिसते ती रक्कम आणि आम्ही ज्या याद्या लावलेल्या आहेत बँकेच्या ब्रांचमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये किंवा आमच्या पॅक्सच्या बाहेर कार्यालयामध्ये त्यामध्ये आपल्याला तफावत दिसते. ह्या ज्या याद्या आमच्याकडे मिळालेल्या आहेत त्या संबंधित बँकांनी NPA अकाउंट झालेल्या अकाउंटवरती त्यांनी हेअरकट घेतल्यानंतरच्या याद्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त आमच्या महाआयटी पोर्टलवरची रक्कम, तुमचं अकाउंट, तुमचं नाव बरोबर आहे

0: किंवा नाही हे फक्त बघावं, आणि 2 लाखाच्या आतली संपूर्ण रक्कम तुम्हाला माफ होणार आहे. त्यामुळे यादीमधली रक्कम अजिबात आपण बघू नये, त्याकडे लक्ष देऊ नये. 100% आपल्याला 2 लाखाच्या आत पूर्ण कर्जमुक्ती होणार आहे. यामध्ये बँकेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मीटिंग घेतली होती, त्यांना आवाहन केलं होतं, आणि 2017 आणि 2019 प्रमाणेच बँकांनी देखील त्यांचा आपला सहभाग या शेतकरी कर्जमुक्तीमध्ये द्यावा या दृष्टिकोनातून त्यांना आवाहन केलं होतं, आणि त्या आव्हानांना त्यांनी अतिशय चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे. आणि ज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं अकाउंट एन पी ए झालेलं असेल आणि ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एन पी ए झालेलं असेल, तर त्या ठिकाणी 1 लाखाचं जर कर्ज असेल तर फक्त 85,000 रुपये बँक घेऊन ते सेटल करणार आहे 100%, आणि बेबाकीचं सर्टिफिकेट देणार आहे, नील अकाउंटचं सर्टिफिकेट देणार आहे, 15,000 रुपये बँक स्वतः त्या अकाउंटमध्ये टाकणार आहे. तसंच 2 वर्ष जर असेल तर त्या ठिकाणी 70,000 रुपयावरती ते अकाउंट आपलं सेटल होणार आहे. आणि जरी तुमच्या अकाउंटला कर्ज घेतलेली रक्कम एन पी अकाउंट झालेली रक्कम 1 लाख रुपये दिसत असली तरी 30,000 रुपयाची रक्कम बँक स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत एन पी अकाउंटमध्ये. अशा पद्धतीने 3 वर्ष जर असेल तर 55,000 रुपये 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 4 वर्ष जर असेल तर 45,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहेत, 55,000 रुपये स्वतः बँक टाकणार आहे, आणि 4 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर अकाउंट आपलं जर एन पी ए झालं असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहे, उर्वरित 65,000 रुपये बँकेच्या माध्यमातून एन पी ए अकाउंटमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट मिळणार आहे, आणि 1 दिवसाच्या नंतर तात्काळ आपल्याला नव्यानं खरीप पीक कर्ज देखील आपल्याला त्या बँकेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये, संपूर्ण 100% त्यांना 2 लाखाच्या आतला कर्जमाफी मिळणार आहे.
1: सर, आता जी तुम्ही माहिती देतात त्याच्यामध्ये असा एक प्रश्न असा उभा राहतो की असे काही शेतकरी बांधव आहेत का की जे आता लाभार्थी आहेत पण ते अपात्र ठरू शकतात, असे काही गोष्टी आहेत का?
0: कुठलीही मला वाटत नाही की असे काही शेतकरी आहेत की जे आपण याद्या लावल्या आहेत की जे अपात्र ठरू शकतात, असं नाही. आपल्या अपात्रतेमध्ये निकष ठरलेले आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी ज्यांचा पगार मासिक पगार 25,000 पेक्षा जास्त आहे, त्याचबरोबर आता जे सध्याचे विद्यमान आणि भूतपूर्व आपले लोकप्रतिनिधी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, मग त्यामध्ये बँकिंग सेक्टर असेल, अर्बन बँक असेल, रुरल बँक्स असतील, आमचे दूध संघ असतील, सुतगिरण्यांचे संघ असतील, यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण यामधून वगळण्यात आलेलं आहे. फक्त जे गरीब शेतकरी आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत. आणि जे शेतकऱ्यांनी दिवंगत झालेले आहेत, मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देखील याचा आपल्याला लाभ मिळणार आहे. फक्त त्या वारसांनी आपली नावाची नोंद 7/12 तहसीलदारांच्या माध्यमातून करून घ्यायची आहे, ॲग्रीस्टॅकवरती नोंद करून घ्यायची आहे. त्यासाठी आमचे सर्व रेव्हेन्यूची मशिनरी आणि आमची सहकाराची मशिनरी आपल्याला मदत करेल. ॲग्रीस्टॅकवरती नोंदणी झाल्यानंतर आपला नवीन आधार क्रमांक त्यामध्ये नोंदणी करू, आणि बँकेच्या माध्यमातून आमच्याकडे यादी येईल, आणि नव्यानं तुम्हाला देखील कुठलाही शेतकरी, दिवंगत झालेल्या शेतकऱ्याचे वारसदार देखील या योजनेपासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत.
1: नक्की सर, या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर सर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे, तुम्ही काय सांगाल?
0: मी एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात, आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्ज फेड करणारे आहेत, उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे, आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे, आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत उत्पन्न घेऊ शकतील, आणि शेतीतल्या उत्पन्नातून पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे.
1: नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत, आपले माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झाली आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा, पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का?
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे.
1: सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026

0: याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे, आणि एकंदरीतच शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
2: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
3: पूना गाडगे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर अमरावती.
4: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL Fiber Super Plus OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाए सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800 4444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोतेव, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
2: Okay.
3: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण

0: आपण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91, 1800 267 79 91, 1800 267 79 91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com। तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासन आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल।
1: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते। या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे। या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचा एखादा प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं। तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे। पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते। तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो। त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं।
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91, 1800 267 79 91, 1800 267 79 91, वेबसाईट www.anurupviwaha.com। पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार। निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
3: श्रोतेहो, आताच आपण अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात। आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
4: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा।
5: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या।
3: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोते हो, आता ऐकूया नाट्य संगीत।

श्रोतेवाच आपण आशालता वाबगावकर यांच्या स्वरात वसंत कानेटकर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रोते हो, आताच आपण प्रसाद सावकार यांच्या स्वरात विद्याधर गोखले यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं छोटा गंधर्व यांचं. श्रोते हो, आताच आपण नाट्यसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात ऐकूया समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या आयसीटी परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि पीव्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर झालेल्या बैठकीत मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी म्हणजेच उत्तन विरार कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्राधान्यानं चर्चा झाली. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी मार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला आहे. केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे पुण्यात ब्रिक्स देशांच्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान अर्थात आयसीटी गटाच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी काल या परिषदेचं उद्घाटन केलं. 21 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे. या परिषदेत सर्वसमावेशक, शाश्वत आणि सक्षम आयसीटी परिसंस्था विकसित करणं तसंच विश्वासार्ह, सुरक्षित आणि मानव केंद्रित डिजिटल वातावरण, डिजिटल कौशल्य आणि क्षमता विकास यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांवर चर्चा अपेक्षित आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांच्या उमेदवारांनी केलेल्या 24 दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य सरकार

सरकारनं 2024 ची JSSC सीजीएल परीक्षा आणि TDIPL एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काल संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली. तसंच 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग यांनी घेतलेल्या भरती परीक्षांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही राज्य सरकारनं दिले आहेत. आंदोलकांच्या काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत असं आंदोलक विद्यार्थी नेते पियुष कुमार यांनी सांगितलं आहे. पायाभूत सुविधांची वेळेवर पूर्तता, भूखंड वाटप, गुंतवणूक आणि उत्पादन सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल नवी दिल्लीत राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी ट्रस्टच्या सर्वोच्च देखरेख प्राधिकरणाच्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी PM गतिशक्तीच्या माध्यमातून एकात्मिक नियोजनाच्या आणि गुंतवणूकदार स्नेही भूखंड वाटप यंत्रणांचा वापर करण्याच्या गरजेवर भर दिला. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना नेपाळ लष्कराच्या मानद जनरल या पदवीनं सन्मानित करण्यात आला आहे. काठमांडू इथल्या एका विशेष समारंभात काल नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या हस्ते हे मानद पद प्रदान करण्यात आलं. 1950 पासून चालत आलेल्या या परंपरेनुसार भारत आणि नेपाळ एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल हा दर्जा प्रदान करतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली. वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंग रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, सरदार मनप्रीत सिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद तावडे, सुनील बन्सल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देव यांच्यासह 8 नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा काल पूर्ण झाला. दिल्लीत मुख्य निवडणूक आयोग कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत 1,45,00,000 अर्ज वितरित करण्यात आले होते. यासाठी 13,000 बिओनी काम केलं तर 97,00,000 अधिक माहिती संकलन अर्जांचं डिजिटलायझेशन झालं आहे. 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या महिन्याभराच्या कालावधीत हरकती दाखल करता येणार आहेत तर अंतिम यादी 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात SIR आणि सुधारणा प्रक्रियेतील गणना अर्ज जमा करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबर पर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. 22 ऑक्टोबर पर्यंत आक्षेप निकाली काढण्यात येऊन 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 2,07,93,916 मतदारांचे अर्ज अद्याप बिओलोनकडे जमा झालेले नाहीत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या मतदार ओळखपत्र प्रणालीची प्रशंसा केली आहे. अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्याच्या दृष्टीनं ही प्रणाली आदर्श असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेतील मतदारांच्या ओळखीबाबत अधिक कडक निकष असावेत याबाबत ट्रम्प यांची आग्रही भूमिका आहे. इराण सैन्याशी वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेकडे अनौपचारिक संपर्क मार्ग असल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स म्हणजेच IRGC ने फेटाळून लावला आहे. हा दावा म्हणजे केवळ एक भ्रम आहे असं IRGC चे प्रवक्ते हुसेन मोहेबी यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि आमच्यात कोणताही संवाद सुरू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत चेक पॉइंट सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नदाव जाफरीर यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी कंपनीचा देशातला वाढता सहभाग, संशोधन आणि विकास क्षेत्रातील विस्तार तसंच डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणालीचा वापर याबाबत सविस्तर चर्चा केली. श्रीलंकेतील गॉल इथं सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघांदरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या 3रा दिवसअखेर भारतानं काल पहिल्या डावात 462 धावा करत 178 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावात गुंडाळला. पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं चीनच्या शी युची याचा 21-14, 13-21, 21-19 असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला. तर महिलांमध्ये PV सिंधूनही आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा 21-7, 21-11 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं स्पेनच्या जोडीचा पराभव केला. तर पुरुष दुहेरीत हरिहरन अमस्मा करुणन

आणि एम आर अर्जुन यांनी ही दुसरी फेरी गाठली. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या FIH हॉकी विश्वकरंडक स्पर्धेत काल भारताला इंग्लंडकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. उद्या भारताचा सामना पाकिस्तान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या प्रवेशासाठी भारताला या सामन्यात विजय अथवा बरोबरी आवश्यक आहे. पराभव झाल्यास भारत स्पर्धेतून बाहेर पडेल. FIH महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज नेदरलँड मधल्या एम्स्टबेरिन इथं होणाऱ्या स्पर्धेतील ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ ड गटात आघाडीवर आहे, तर भारत आणि चीन समान गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आंध्र प्रदेशातल्या मच्छीमारांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बेपत्ता झाली आहे. हे मच्छीमार 3 ऑगस्टला मासेमारीसाठी निघाले होते आणि 10 दिवसांच्या आत त्यांनी परतणं अपेक्षित होतं. या बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यासाठी सागरी पोलीस आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. हिमाचल प्रदेशात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 87 रस्ते बंद पडले असून चंबा जिल्ह्यात एक लोखंडी पूल पुरामुळे वाहून गेला. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालं असून आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं आजही काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. उत्तराखंड राज्यातील गढवाल क्षेत्रासाठी हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यातल्या 97 रस्त्यांवरील वाहतूक बंद आहे. नागरिक आणि पर्यटकांनी हवामानाच्या अंदाजानुसार प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन राज्य प्रशासनानं केलं आहे. हवामान विभागानं आज झारखंड तसंच बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या ICT परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि PV सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: दुसऱ्या फेरीत प्रवेश. या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

लक्षात ठेवा त्याचा. आपण नटरंग या चित्रपटातलं हे गीत ऐकलं. बेला शेंडे आणि अजय अतुल यांचा स्वर होता. गुरु ठाकूर यांची शब्दरचना आणि संगीत अजय अतुल यांचं.

शेवटी हो आताच आपण रवींद्र साठे यांच्या स्वरात्ना आदो महानोर यांची शब्दरचना ऐकलीत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता जय त्रिजय.

0: श्रोते हो, आताच आपण रवींद्र साठे आणि अनुपमा देशपांडे यांच्या सुरात अशोक बागवे यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं विजय कठीण यांचं. श्रोते हो, आताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पूना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: तेजश्री कामली।
1: आज के फनकार।

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजतायत. आमची यानंतरची उद्घोषणा या कमर्शियल ब्रेकनंतर.
1: ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
3: मंद्र मध्य तार सप्तकाची, नव्या जुन्याच्या संगमाची, माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर. अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविध गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविध तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा
0: विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात श्रोत्यांनो, आज आपण ऐकणार आहात समाजसेवक सत्यप्रकाश देवीलाल गुप्ता यांच्याशी प्रशांत बैस यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.

0: नमस्कार श्रोते हो, अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी प्रशांत बैस आणि माझ्यासोबत आहेत आज सत्यप्रकाश देवीलाल गुप्ता, जे एक समाजसेवक आहेत आणि ते आपल्या या समाजसेवेतून बऱ्याचशा लोकांना मदत करून चुकलेले आहेत. त्यांना इंटरनॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत, विश्वरत्न सन्मान पुरस्कार आणि इंटरनॅशनल शिरोमणी पुरस्कार, हे दोन पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि बरेचसे राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. तर स्वागत आहे सर आपलं.
1: नमस्कार
0: सर. सर्वप्रथम मी पहिला प्रश्न असा विचारतो की सर, आजपर्यंत जो आपण समाजसेवा करत आलेला आहात, याची सुरुवात कुठपासून झाली?
1: त्याची सुरुवात, मला अनेक संस्था सेवाभावी काम करत होती, त्यामध्ये गोविंद कासन अनेक संस्था सोबत मी जुळलो होतो. त्यांना पाहून संत गाडगे महाराज जी के 10 सूत्री कार्यक्रम पाहून मी समाजसेवा करायला तयार झालो.
0: तुम्ही नोकरी सुद्धा केलेली आहे आणि एसटी महामंडळ मध्ये तुम्ही नोकरी करताना त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही समाजसेवा केलेली आहे, म्हणजे पण त्याच्या नंतरही तुम्ही या समाजसेवेला कशा प्रकारे वेळ?
1: नोकरीमध्ये राहून वेळ मला पाहिजे असं काही नाही होतं. मी नोकरीवर जाताना आणि येताना गरजू आणि गरीब लोकांना रस्त्यात पाहत होतो आणि त्यांना विचारत होतो की तुम्हाला काही मदत जरूरत आहे काय, आणि त्यांनी सांगितलं की मला अशा प्रकारे जरूरत आहे तर मी त्यावेळी त्यांना मदत करत होतो.
0: अच्छा, म्हणजे कोणाला तुम्ही घरातून

0: त्याला आणि कुणाला समजा कुठे जायचं असेल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तुमच्याजवळ गाडी असेल तर तुम्ही त्यांना गाडीवर घेऊन तिथपर्यंत घेऊन जायचे. अन्यथा मग त्याला जर समजा तुमच्याकडे गाडी नसेल तर तुम्ही त्याला कसं मदत करायचे?
1: मी त्यांना विचारतो अरे की तुम्हाला कुठे जायचं आहे, ते सांगतात की मला अमुक ठिकाणी जायचं आहे. मी सांगतो त्यांना ते मी फ्रीमध्ये तुम्हाला पोहोचून दिलं तर चालेल का, ते म्हणते हो. मी त्यांना ऑटो रिक्षा करून देतो आणि ते आपल्या स्थानी पोचतात. आणि सेवाभावी काम करताना मी जनरल हॉस्पिटल समोर जातो, तिथं चहाची नाश्त्याची गाडी उभी राहते. मी तिथं पाहतो की कोणी गरजू माणूस इथं दिसते काय. मी त्यांना विचारतो चाय पिता काय भाऊ, तो म्हणते हो. आणि त्यांना मी अनेक प्रकारे मदत करायला तयार राहतो की काय मदत पाहिजे तुम्हाला सांगा.
0: फार चांगली गोष्ट आहे सर की तुम्ही त्या दवाखान्याजवळ बरेचसे गरजू लोक असतात, काही बाहेर गावचे असतात, काही कुठचे असतात, आणि त्यांना कुणाला नाश्ता हवा असतो, कुणाला चहा पाणी जे काही हवं असतं, आणि तुम्ही त्यांना त्या गरजूंना ती गोष्ट करून देता. फार चांगली आणि सुरेख गोष्ट आहे सर, आणि हे समाजसेवेचं एक म्हणू तो बेसिक आहे. म्हणजे फार जर आपण एखाद्याला विचारलं ज्याला गरज आहे आणि त्या ती गरज जर पूर्ण झाली तर त्याच्यापेक्षा मी म्हणतो की समाजसेवा दुसरी कुठलीही नाही. सर आपण कशा प्रकारे अजून लोकांपर्यंत आप मदत पोहोचवता किंवा त्यांची मदत करता?
1: मी त्यांना अनेक प्रकारे मदत करतो, जसं की मी बोलण्यात रस्त्यात कुठे राहिलो तर तिथं काही लोक म्हणतात, गरीब लोक मोहल्ल्यातले, की मला फीसला पैसे नाही तर मी पैसे देतो. आणि त्यांना काही मदत लागली दवाखान्यात, मी माझा एक स्वभाव आहे, मला कोणी माणूस भेटला ओळखीचा आणि आपसातला तर मी त्यांना हे नाही विचारतो की तुम्ही कसे आहे, मी त्यांना हे विचारतो नेहमी की मी तुमची काय सेवा करू शकतो.
0: फार चांगली आणि उत्तम गोष्ट आहे की सर तुम्ही नेहमी सेवेसाठी तत्पर असता आणि लोकांची मदत करता. सर मी असंही ऐकलं आहे की तुम्ही आदिवासी लोकांना पण फार मदत केलेली आहे, जसं की कोविडचं जेव्हा वेळ होती त्या वेळेला सुद्धा तुम्ही जाऊन तिथपर्यंत बरेचसे संदेश, म्हणजे जे लोकांना फार महत्वाचे होते आरोग्याविषयी, ते संदेश सुद्धा तुम्ही पोहोचवलेले आहे.
1: आदिवासी लोकांना मी मदत अशा प्रकारे केलेली आहे की मग बस स्टँड वरती जातो आणि ते लोक तिथं प्लॅटफॉर्मवर बसले राहतात आणि त्यांना मी विचारतो की तुम्ही गावाने चालले काय, कुठं चालले, काय काम आहे तुम्हाला. त्याच्या आदिवासी लोकांचे कपडे पाहून मी समजतो की हे आदिवासी लोक आहे आणि त्यांना मी मदत करण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार त्यांना मदत करतो. जसं की कोणी म्हणतो की माझ्या मुला शाळेत जाण्यासाठी तयार आहे आणि कोणी म्हणतं मला दवाखान्यात जाणे आहे, तर मी त्यांना तो परत पोहोचण्यासाठी आणि त्यांना त्या परत साक्षरताबद्दल मी त्यांना सांगतो की मुलांना शिक्षा द्या. आणि हे सर्व काम मी एसटी बस स्टँडवर उभे राहून करत असतो.
0: सर आपल्या कार्यक्रमात पहिल्या गाण्याची वेळ झालेली आहे.
1: मेरे देश की धरती सोला उबड़ी.

0: श्रोते हो, आपल्यासोबत सत्यप्रकाश देवीलाल गुप्ता जे एक समाजसेवक आहेत आणि त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात जेव्हा ते नोकरीमध्ये होते तेव्हापासून तर आता ते रिटायर झालेले, त्यांची त्यांचे वय आज 75 वर्षाच्या वर असून सुद्धा ते आज लोकांपर्यंत आपली समाजसेवा पोहोचवत आहेत. तर सर, या वयात सुद्धा तुम्ही समाजसेवा करत आहात, तर कशा प्रकारे अजून कुठल्या कुठल्या प्रकारे तुम्ही लोकांची मदत करता?
1: मी लोकांची मदत करतो आणि त्यासाठी जसं की रेस्टॉरंट, मंगल कार्यालय म्हणजे बचा हुआ साना खाना जो फेंक देते है वो अंबादेवी रोड पर गरीब व्यक्तियों को देने के बाबत उन्हें जागृत जन जागृति करता हूँ. और गरीब लोग रक्तदान करने के लिए लोगों को जन जागृति करना यह मेरा उद्देश्य है. कई प्रकार से COVID-19 के बारे में मेरा कहना यह है कि उस टाइम पर मुझे गरीब लोगों को रास्ते से जाते हुए देख करके मैं घर से खाना बनाकर थोड़ा बहुत लेके जाता था और उन्हें बांटता था. वहां पर रास्ते में जाकर के उन्हें सामान बांटता था.
0: COVID-19 ची जेव्हा वेळ होती तेव्हा बऱ्याचशा लोकांना मदतीची गरज होती आणि अशा वेळेला जर कोणी मदत दिली तर ती सर्वात मोठी मदत तेव्हा होती आणि तुम्ही सर एक फार महत्वाचं कार्य केलं. तर सर, तुम्ही बऱ्याचशा संस्थांना जुळून आणि तुम्ही मोठे मोठे समाजसेवेचे कार्य केलेले आहेत, ते कोणते कार्य आहेत ते आम्हाला सांगा.
1: मी अनेक संस्था सोबत जोडून आणि गोल कासत मित्र मंडळ जोडून त्यांच्या सोबत राहून वराड विकास मंच, मा अंबा समिती, मातोश्री वृद्धाश्रम, अमरावती नरेंद्र भिवा पुरकर अंध विद्यालय, संत गाडके बाबा वृद्धाश्रम, शासकीय मुलांचे बालगृह, विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन, इन जगह पर जाकर मैंने इन लोगों के साथ में मिलकर सेवा भावी काम किया हुआ है.
0: बहुत अच्छा कार्य किया है सर, खासकर वृद्धाश्रम कहे या फिर और भी जैसे लोग हैं, बाल गृह में भी बच्चे होते हैं और महारोगियों की सेवा भी करना अपने आप में बहुत बड़ा कार्य है. तुम्ही ते केलेले आहेत आणि फार एक समाजसेवी कार्य तुम्ही अर्धही करत आहात. सर, तुमच्या मते एक समाज सेवा करणाऱ्या व्यक्तीमध्ये सर्वात महत्वाचा गुण कोणता असायला हवा?
1: समाज सेवा करने के लिए सबसे पहले उसे निस्वार्थ सेवा करना चाहिए. घर से उन्हें मदद मिलना चाहिए, किसी ने विरोध नहीं करना चाहिए, ऐसा मेरा मत है. और अनेक संस्थाओं के द्वारा मिलकर मैंने जो कार्य किए हैं उससे मुझे घर के लोगों का बहुत सहयोग मिला हुआ है.
0: घरातील लोकांचे सहकार्य फार गरजेचे असते. आपल्या कार्यक्रमात दुसऱ्या गाण्याची वेळ झालेली आहे, दुसरा गाणं सांगा सर.

तस्वीर हटाए होगी, हर तरफ मुझको।

0: अशा लोकांना त्यांनी सहाय्य सुद्धा केलं, तर आणि त्यांनी जे जे कार्य केले त्यांच्याबद्दल त्यांनी पूर्णपणे माहिती दिली. श्रोते हो, सत्यप्रकाश देवीलाल गुप्ता जे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ते एक समाजसेवक आहेत. त्यांनी आपल्या जीवनातील बरेचसे वर्ष लोकांच्या समाजसेवेसाठी वाहून दिलेले आहेत. सर, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे या मुलाखतीचा. आजची जी तरुण पिढी आहे, तुम्ही सर कार्यक्रमाच्या अगदी शेवटी आपण आलेलो आहोत आणि जाता जाता तुम्ही युवा पिढीला काय संदेश देऊन जाणार की समाजसेवा कशा प्रकारे त्यांनी करायला हवी किंवा समाजसेवेचे धडे कसे घ्यायला हवेत?
1: मैं हर युवा से प्रार्थना करना चाहता हूँ कि वह अपनी युवा शक्ति का प्रवाह सामाजिक उत्थान के लिए करे. अंधश्रद्धा, बाबागिरी तथा चमत्कार के पीछे न लगते हुए अपना हाथ जगड़नाथ यह सोचकर सामाजिक नव चेतना में विधायक कार्यों में अपनी शक्ति लगाए. समाज हित के लिए स्वच्छता अभियान तथा सबका साथ सबका विकास इस मंत्र को अपने जीवन का उद्देश्य बनाए. संत गाड़गे बाबा को अपना आदर्श माने. इसी में समर्थ समाज और समर्थ भारत का पूर्ण निर्माण होकर स्वराज्य सुराज्य बनकर विश्व में चमके का ऐसा कार्य करे.
0: धन्यवाद सर, फार फार धन्यवाद. आपण एक फार महत्वाचा संदेश लोकन युवा पिढीला दिलेला आहे.
1: अमरावती आकाशवाणी से मुझे ये सब बातें करने का मौका दिया गया, उसके लिए मैं आकाशवाणी का धन्यवाद करता हूँ.

0: संशोधननो आताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात समाजसेवक सत्यप्रकाश देवीलाल गुप्ता यांची प्रशांत बैस यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.

0: श्रोते हो, आता आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला होता. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द.
1: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी. नियमित ऐका FM 101.5 मेगाहर्ट्झ वर अमरावती आकाशवाणी.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

0: गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत गीतगंगा हा कार्यक्रम.
1: गीतगंगा.
0: श्रोते हो नमस्कार, आजच्या गीतगंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रुखवत या चित्रपटातलं गीत. सोनू निगम आणि बेला शेंडे यांचा स्वर आहे. विक्रांत हिरनाईक यांची शब्दरचना आणि गौरव चाटी यांचं संगीत.

शोदेवादाच आपण आनंदी जोशी यांच्या स्वरात प्राणदा या चित्रपटातलं गीत ऐकलं. शब्दरचना आणि संगीत सुरेश पंडित यांचं होतं.

श्रोते, आताच आपण अष्टपदी या चित्रपटातलं गीत ऐकलं. सायली कांबळे आणि अभिजित कोसंबी यांचा स्वर होता. प्रशांत जमादार यांची शब्दरचना आणि मिलिंद मोरे यांचं संगीत.

टाइमपास या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. माफ करा, वन वे तिकीट या चित्रपटातलं हे गीत होतं आनंद जोशी आणि गौरव डागावकर यांचं. स्वर होता अश्विनी शेंडे यांची, शब्दरचना आणि गौरव डागावकर यांचं संगीत.

बेला शिंदे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात वैभव जोशी यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं आणि चित्रपट होता गुरु पौर्णिमा.

बेला शेंडे यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. अमित राज यांचं संगीत होतं आणि क्लासमेट या चित्रपटातलं हे गीत होतं. तर श्रोते हो, आजच्या गीत गंगा या कार्यक्रमातून मी आपली रजा घेते.

0: गीत गंगा। चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील सो इजी।
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा।
5: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर। श्रोते हो आता ऐकूया गीत गुंजन अंतर्गत स्मृती गंध हा कार्यक्रम।
6: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन गीत गुंजन।

श्रोते हो नमस्कार. आजच्या गीत गुंजन अंतर्गत स्मृती गंध या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत. श्रोते हो, आज आपण स्मृती गंध या कार्यक्रमात ऐकणार आहोत हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक, पटकथाकार आणि दिग्दर्शक गुलजार यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊया आणि ऐकूया त्यांची काही गाणी. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गीतकार आले आणि गेले, मात्र गुलजार यांचे स्थान काहीसे वेगळे आणि खास आहे. कविता, गीतलेखन, कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या प्रतिभेची स्वतंत्र ओळख निर्माण केली. श्रोते हो, गुलजार यांच्या लेखणीत प्रेम आहे, विरह आहे, आठवणी आहेत, नात्यांची हळूवार गुंफण आहे आणि माणसाच्या मनातील न बोललेल्या भावनांनाही शब्द देण्याची ताकद आहे. त्यांच्या गीतांमध्ये मोठमोठे शब्द नसतात, पण साध्या शब्दातून ते मनाच्या अगदी खोल कप्प्यापर्यंत पोहोचतात. त्यांच्या गाण्यांमध्ये निसर्ग, ऋतू, पाऊस, चांदणे, रस्ते, खिडक्या अशा प्रतिमांचा सुंदर वापर दिसतो. त्यामुळे त्यांचे गीत ऐकताना केवळ गाणे ऐकू येत नाही, तर एक संपूर्ण भावविश्व डोळ्यासमोर उभे राहते. श्रोते हो, गुलजार हे केवळ गीतकार नाही, तर संवेदनशील दिग्दर्शक आणि साहित्यिकही आहेत. त्यांच्या मौसम, अंगूर, इजाजत आणि माचिस यासारख्या चित्रपटातून त्यांनी मानवी नात्यांकडे अत्यंत सूक्ष्म नजरेने पाहिले आहे. चला तर श्रोते हो, आजच्या गीतगुंजन या कार्यक्रमात ऐकूया त्यांचं पहिलं गीत.

श्रोतेहो, आताच आपण गुलामी या चित्रपटातलं गीत ऐकलं. लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांचा स्वर होता, गुलजार यांची शब्दरचना आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

श्रोते हो, गुलजार यांना चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून सुरुवातीची मोठी संधी बंदिनी या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटासाठी त्यांना मोरा गोर अंग लईये हे गीत लिहिले. या गीताने त्यांच्या काव्य प्रतिभेची झलक रसिकांना दिली. यानंतर त्यांनी अनेक संगीतकार आणि गायकांसोबत काम केले. आर डी बर्मन, एस डी बर्मन, मदन मोहन, हेमंत कुमार, ए आर रहमान यासारख्या संगीतकारांसोबत त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

श्रोते हो आताचा पण मासूम या चित्रपटातलं गीत ऐकलं. आरती मुखर्जी यांचा स्वर होता, गुलजार यांची शब्दरचना आणि आर डी बर्मन यांचं संगीत. श्रोते हो, गुलजार यांच्या लेखनात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे धून आणि शब्द यांचे नाते. संगीतकाराची चाल ऐकल्यानंतर तिच्या लयीत, भावनेत आणि वातावरणात शब्द बसवण्याचे आव्हान ते स्वीकारत. त्यामुळे त्यांची गाणी ऐकताना शब्द आणि संगीत एकमेकापासून वेगळे वाटतच नाही.

श्रुतीहो आता आपण इजाजत या चित्रपटातलं गीत ऐकलं. आशा भोसले यांचा स्वर होता, गुलजार यांची शब्दरचना आणि आर डी बर्मन यांचं संगीत. श्रुतीहो गुलजार यांच्या गीत लेखनाचा प्रवास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, गुलजार गाणे लिहित नाही तर प्रसंगाला शब्द देतात. म्हणूनच त्यांच्या गीतांमध्ये कथा असते, पात्रे असतात, भावना असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाच्या मनाचा स्पर्श असतो.

लक्षात ठेवू आता आपण माचीस या चित्रपटातलं गीत ऐकलं. हरिहरन आणि सुरेश वाडकर यांचा स्वर होता, गुलजार यांची शब्दरचना आणि विशाल भारद्वाज यांचं संगीत.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बी आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: काय शोधताय? फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आणि श्रोते हो, कार्यक्रम सुरू आहे गीत गुंजन अंतर्गत स्मृतिगंध हा कार्यक्रम. आणि आज स्मृतिगंध या कार्यक्रमात आपण ऐकतो आहे गुलजार यांची काही गाणी. श्रोते हो, हे गीत आहे दिल से या चित्रपटातलं. सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांचा स्वर आहे, गुलजार यांची शब्दरचना आणि AR रहमान यांचं संगीत.

अश्वदेव हे गाणं म्हणजे त्यांचं आणखी एक उदाहरण आहे. रंगांच्या प्रतिमेतून प्रेमाच्या अनेक छटा व्यक्त करण्याची कल्पना इथे दिसते. प्रेम एका रंगाचे नसते, त्यात अनेक भावना आणि अनेक अनुभव मिसळलेले असतात. ही गुलजार यांच्या काव्यशैलीची खासियत या गाण्यातून जाणवते.

श्रोते हो, आताच आपण सोनू निगम आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरात गुलजार यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं आणि चित्रपट होता बंटी और बबली. श्रोते हो, गुलजार यांच्यासाठी गाणे हे चित्रपटाच्या कथेतूनच जन्माला यायला हवे. पात्र कोण आहे, त्यांची मनस्थिती काय आहे आणि त्या क्षणी त्याला काय व्यक्त करायचे आहे हे ते महत्वाचे मानतात. गुलजार अनेकदा संगीतकाराच्या चालीचा स्वभाव समजून घेत, चालीचा ठेका, तिची लय आणि भाव लक्षात घेऊन शब्दाची निवड केली जाई. शब्द आणि संगीत यांच्यात संघर्ष न होता दोन्ही एकमेकांना पूरक असावेत हा त्यांच्या गीतलेखनाचा महत्त्वाचा भाग होता.

श्रोते हो आताच आपण सोनू निगम यांच्या स्वरात गुलजार यांची शब्दरचना ऐकलीत. अनु मलिक यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता जाने मन.

श्रोतेहो, गाण्यात गुलजार यांनी मनाच्या बाल सुलभ स्वभावाची अतिशय सुंदर कल्पना मांडली आहे. श्रोतेहो, वय वाढत जातं, अनुभव वाढत जातात, पण मन मात्र कधीच पूर्णपणे मोठं होत नाही. एखाद्या छोट्याशा कौतुकाने ते आनंदून जातं, एखाद्या आठवणीनं हळवं होतं आणि प्रेमाच्या एका नजरेनं पुन्हा स्वप्न पाहू लागतं. श्रोतेहो, गुलजार यांनी याच निरागस मनाला शब्द दिले आणि म्हणूनच ओठांवर सहज येतं दिल तो बच्चा है जी. श्रोतेहो, हे गीत होतं इश्किया या चित्रपटातलं. राहत फतेह अली खान यांचा स्वर होता, गुलजार यांची शब्दरचना आणि विशाल भारद्वाज यांचं संगीत.

0: श्रोते हो, गुलजार यांच्याविषयी बोलताना शेवटी एकच जाणवतं, त्यांची गाणी लिहिली नाहीत, त्यांनी आपल्या मनात दडलेल्या भावनांना शब्द दिले. कधी एखाद्या जुन्या आठवणीची हळवी चाहूल त्यांच्या शब्दातून लागते, कधी विरहाची शांत वेदना मनाला स्पर्शून जाते, कधी प्रेमाची नाजूक भावना अलगद उमलते, आणि कधी जीवनाशी संवाद साधावा असे त्यांचे शब्द वाटतात. त्यांच्या गीतांमधला पाऊस फक्त पाऊस राहत नाही, एखादी आठवण बनते. रस्ता फक्त रस्ता राहत नाही, तो आयुष्याचा प्रवास होतो, आणि एखादी साधी वस्तूही जुन्या नात्याची साक्ष बनते. कदाचित म्हणूनच गुलजार यांची गाणी ऐकताना आपण केवळ गाणी ऐकत नसतो, आपण स्वतःलाच कुठेतरी त्या शब्दांमध्ये शोधत असतो. श्रोते हो, गुलजार यांच्या लेखणीला सलाम करताना एवढंच म्हणावंसं वाटतं, शब्द संपले तरी भावना उरतात, सूर थांबले तरी आठवणी राहतात. गुलजार यांची गाणी अशीच मनात वसतात आणि पुन्हा पुन्हा ऐकताना आपल्यालाच आपली ओळख करून देतात. श्रोते हो, याच सुंदर भावनेसोबत आजच्या या कार्यक्रमाला मी इथेच विराम देते. नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.

5 मेघाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजले आहेत. आता ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आज कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात ही आपल्यापुढे सादर करणार आहेत दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. या कौटुंबिक श्रोतिकेचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी. सादर करीत आहोत आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका.

0: दादा बाहेर बघ ना, किती सुंदर रिमझिम पाऊस पडतोय. सकाळपासून आभाळ भरून आलं होतं, पण पाऊस पडायचं नावच घेत नव्हता. आता मात्र सगळीकडे एकदम हिरवं गार गारे गार झालंय. खरं सांगू, असा पाऊस पडायला लागला की बाकी काही आठवत नाही, सरळ श्रावण आठवतो.
1: आणि श्रावण म्हटलं की तुला लगेच गाणी कविता हे सगळं आठवायला लागतं. मला चांगलंच माहिती आहे तुझं.
0: हो ना, गाणी आठवणारच ना. श्रावण आणि गाणी यांचं नातंच वेगळं आहे. लहानपणी की नाही पाऊस पडायला लागला की कुठल्या तरी घरातून रेडिओवर गाणं लागलेलं असायचं, आणि मग घरातल्या कामाच्या आवाजात, भांड्यांच्या आवाजात, पावसाच्या सरीतून ते गाणं ऐकू यायचं.
1: हो ना, बघ ना, आज सुद्धा अचानक मनातल्या मनात कधीतरी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशी कविता गुणगुणायला लागतो आपण. आणि त्या पाठोपाठ त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ही खेळत होती आपल्याला आठवतं. आणि जणू काही म्हणजे लहान मुलांना असं वाटायला लागतं की आपण फुलराणीच झालोय की काय, नाही का?
0: हो ना,
1: म्हणजे जसं आज आमच्या बहिणाबाई फुलराणी झालेल्या आहे
0: दादा.
1: अर्थात या कविता आणि गाण्यांमधला श्रावण म्हणजे फक्त ऋतू नाहीये, तर संपूर्ण वातावरणातली एक प्रसन्नता आहे. बाहेर हिरवाई, आकाशात ढग, पावसाच्या सरी आणि घरामध्ये सणांची तयारी.
0: वा वा वा, श्रावण म्हणजे जणू निसर्गाने संपूर्ण जगात हिरवा रंग उधळलेला महिना.
1: फक्त हिरवाच नाही, इंद्रधनुषी म्हण, कारण क्षणात पाऊस पडतो आणि पापणी लवायच्या आत ऊन पडलेलं दिसत आणि मग आकाशात झळकत ते इंद्रधनुष्य.
0: अरे हो, त्यावरून आठवलं
1: काय,
0: आपल्या घरातलं इंद्रधनुष्य कुठे आहे, म्हणजे सुखदा कुठे आहे?
1: अच्छा, इंद्रधनुषी सुखदा असं तुला म्हणायचं?
0: हो,
1: ती तिच्या मैत्रिणींसोबत पावसाळी सहलीला गेली, तुला माहितीच आहे, कोकणामध्ये गेल्या त्या.
0: किती मस्त ना, छान हिरवं गार वातावरण, थंडगार हवा, वा
1: आणि सोबत चहा भजी, वा वा वा वा. आपण सगळं हे मिस करणार आहोत, आणि म्हणजे सुखदाच्या हातचा स्वयंपाक सुद्धा मिस करणार. चार दिवसांसाठी गेली ती मैत्रिणींबरोबर, कितीतरी दिवसांपासून त्यांचा बेत चाललेला होता, शेवटी सगळ्यांची वेळ जुळली आणि गेल्या. मला मात्र तुला खरं सांगतो शर्वरी, करमत नाहीये. वाटलं होतं की ती नाहीये तर आपणही जरा मजा करूया, पण सुखदाशिवाय काय मजा नाही ग.
0: म्हणून तर मी आले ना तुझ्यावर लक्ष ठेवायला.
1: काय काय काय?

0: कंपनी द्यायला आले रे दादा.
1: ठीक आहे ठीक आहे, म्हणजे डिटेक्टिव्ह पेरून गेली आहे तर ती. तरीच म्हटलं काल सकाळी सुखदा गेली आणि आज सकाळी लगेच तू हजर, हे कसं काय झालं?
0: अहो, नाहीतर ती येईपर्यंत घरात भूकंप आला असता ना, मग तिने घरी आल्यावर तुझी चांगलीच हजेरी घेतली असती. पण एक बरं झालं, ती संधी मिळाल्यावर ट्रिपला गेली ते. कारण आपल्याकडे ना स्वतःसाठी वेळ काढताना सगळ्यात आधी आपण विचार करतो, रोहितचं कसं होईल, माझं तर हे काम पेंडिंग आहे, ते झाल्यावर जाऊ, नंतर जाऊ, पुढे कधीतरी जाऊ, आणि हे नंतर ना अंतर देऊन पुन्हा कधीच येत नाही.
1: करेक्ट, काल पोहोचल्यावर फोन केला होता तिनं, म्हणाली इथेही पाऊस आहे पण आपल्या मुंबईच्या पावसापेक्षा वेगळा. लगेच छान छान फोटो सुद्धा पाठवले, म्हणजे तिच्या फोटोंमधून मी तिच्यासोबत पोहोचलो सुद्धा तिकडे.
0: हा, म्हणजे ती घरात नसली तरी मोबाईल मधून घरात आहे म्हणायचं तर.
1: खरंय खरंय. आली वाटत दुसरी डिटेक्टिव्ह.
2: मियाले निघाले सजले फुलले फुल पाखरू झाले वेग पंखा नालासा. आल्या या लकेरी घेतली भरारी तुफाना परी बेभान मी झाले.
0: अग अग अग रेवा, आज एकदम खुश आहेस.
2: सुखदा म्हणाली की जरा रोहित वर लक्ष ठेव म्हणून खुश आहे मी.
1: अच्छा का बुवा?
2: हो मग, एरवी तिच्या हातचा चहा मिळतो, रोहितच्या हातचा चहा प्यायचा योग मी कसा काय सोडणार होते.
1: अच्छा, म्हणजे माझ्या हातचा चहा तुला इतका आवडतो तर. वा वा वा.
2: नाही नाही, मग सुखदाकडे गॉसिप करता येत, किती वाईट बनवतो गा हा चहा.
1: काय
2: अशी संधी सारखी येत नाही ना.
0: आम्ही आताच सुखदाची आठवण काढत होतो
2: म्हणून तर मी आले, नाहीतरी आम्ही बहिणी सारख्या.
1: अरे काय सारख्या, तुला सांगतो तिच्याशिवाय घरामध्ये शांतता आहे.
2: म्हणजे तिच्या नसण्याचा फायदा घेताय तुम्ही?
0: अजिबात नाही, उलट ती असती तर आत्ता आपल्या गप्पांमध्ये तीन विषय आणखी वाढले असते.
1: खरंय, पण एक बरं आहे तिचं सुखदाचं बरं का, घरामध्ये सणाचा माहोल तयार करायला तिला वेगळं निमित्त लागतच नाही.
0: हो हो,
2: बाहेरचा पाऊस बघितलात का? मला तर पाऊस सुरू झाला की आमच्या लहानपणीचं घर आठवतं. श्रावण आला की आई सकाळपासून घर आवरायची, दारात रांगोळी, देवघरात फुलं आणि रेडिओवर एखादं श्रावण गीत.
0: अगदी, आणि आम्ही कामात मदत करण्यापेक्षा गाणं ऐकण्यात जास्त रस घ्यायचो.
1: तुम्ही दोघी ना आजही तशाच आहात अगदी.
2: काय म्हणालास?
1: काही नाही काही नाही.
0: आम्हाला सगळं ऐकू आलं बरं का.
2: मला श्रावणातली गाणी म्हणजे ऋतूचं दुसरं रूप वाटत. काही गाण्यात पाऊस आहे, काहीत हिरवाई आहे, काहीत सण आहेत, काहीत विरह आहे, पण प्रत्येक गाण्यात श्रावणाची एक वेगळी छटा दिसते.
0: आणि मंगळागौरीची गाणी तर वेगळीच रंगत आणतात.
1: आता तुमच्या दोघींच्या डोळ्यासमोर फुगडी आली असणार.
0: फक्त फुगडी नाही हा,
1: चिम्मा,
0: फुगडी, उखाणे, गाणी, सगळं आलं डोळ्यासमोर.
2: आणि मंगळागौरीच्या रात्रीचा तो गोंधळ, घरातल्या सगळ्या बायका एकत्र यायच्या, कुणी खेळ सुरू करायचा, कुणी गाणी म्हणायचं, कुणी मध्येच हसत बसायचं.
0: त्या सगळ्यात एक गोष्ट सुंदर होती, महिलांना एकत्र येण्यासाठी एक निमित्त मिळायचं. घरकाम, संसार, मुलं, रोजची धावपळ, त्या सगळ्यापासून थोडा वेळ स्वतःसाठी.
2: आजही ते तितकंच महत्वाचं आहे, फक्त पद्धत बदलली. आता सगळ्यांना एकाच मोठ्या घरात जमणं शक्य नसतं. कधी सोसायटीच्या हॉलमध्ये मंगळागौर होते, कधी एखाद्या मैत्रिणीच्या घरी. काही जणी पारंपरिक खेळ खेळतात तर काही नव्या पद्धतीचे खेळ करतात,
0: पण गप्पा तशाच असतात.
2: त्या कुठे बदलणार.
1: म्हणजे मंगळागौरीचा खरा कार्यक्रम खेळ नसून गप्पाच असतात, नाही का?
0: पुरुषांना हे समजायला अजून काही शतक लागतील.
1: नाही नाही, काही गरज नाही.
2: आणि एखादं आवडीचं गाणं सुरू झालं की सगळ्या जणींच्या आवाजात आवाज मिसळतो. रेडिओवरही एखादी जुनी चाल लागली की मन लगेच त्या वातावरणात जातं आणि मग सुरू होते मैत्रिणींची चिडवाचिडवी. खुर्ची की मिरची, जाशील कैसी, सासूबाई बोलावतात बरं करीतात, असं म्हणत म्हणत सगळ्या सासरच्यांची नावं घेतली जातात.
0: श्रावणात माहेरी यायची ओढ स्त्रियांना असते. मग सासूबाई म्हणतात कारल्याचं बी लाव ग सुनबाई, मग जा आपल्या माहेरा, असं करत करत माहेरी जायला न मिळालेल्या स्त्रीचं दुःखही मंगळागौरीची गाणी सांगतात.
1: खरे, आणि गंमत म्हणजे अशी गाणी ऐकत असताना आपल्याला सुरांपेक्षा आठवणी जास्त ऐकू येतात, नाही का?
2: हो ना, श्रावण सुरू झाला की अशी मजा असते. सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी.
1: नागपंचमी म्हटलं की अजून एक गोष्ट आठवते मला.
0: काय?
1: त्या दिवशी केलेले पदार्थ.
0: बास, मी तोच विचार करत होते, हा अजून खाण्यावर कसा नाही आला.
2: अरे सण आणि पदार्थ वेगळे कसे.

0: प्रत्येक सणाची चव असते. काही पदार्थ एखाद्या सणाशिवाय आठवतच नाही.
1: हो हे मात्र खरं. म्हणजे श्रावणातल्या सणांचा विचार केला की स्वयंपाक घरातून येणारे ते सुगंध आठवतात.
0: आणि घरातले लोक आणि हो पदार्थाची चव आणि तो सर्वोत्तम कोण बनवतं हे कायम लक्षात राहतं.
1: ही गोष्ट मला खरी वाटते. बाकी म्हणजे सणांची आठवण वस्तूंमुळे कमी आणि व्यक्तींमुळे जास्त राहते.
0: रोहित दादा आता तर उपासही सुरू झालेत ना.
1: हो तर आईची सकाळपासून केवढी गडबड सुरू व्हायची नाही का. आपल्याला मंदिरात घेऊन जायची, बाहेर पाऊस पडत असायचा, रस्त्यावरती चिखल झालेला असायचा आणि तरी सुद्धा ती म्हणायची आज सोमवार आहे मंदिरात जायला हवं.
0: आणि तुम्ही जायचात.
1: श्रद्धेपेक्षा आई बरोबर जाणं महत्वाचं वाटायचं. आता मागे वळून पाहिलं की कळतं ग की त्या छोट्या छोट्या गोष्टींची किती किंमत असते आयुष्यात.
0: श्रावणी सोमवारची भक्ती गीतही किती शांत असतात ना. सकाळी पावसाचा आवाज आणि त्यावर एखादं मंद शिवभजन, घरातलं वातावरणच बदलून जात.
1: आणि त्यासोबत साबुदाण्याची खिचडी, फळं, इतर बरंच काही.
0: काय रे दादा परत खायची आठवण आली तुला.
1: अरे खाण्याशिवाय चैन पडतं का आपल्याला. आणि त्यातून सण सण म्हटलं की उत्तम पदार्थ आलेच, ते खाल्ल्याशिवाय सण कसा साजरा होणार.
0: अगदी बरोबर. पण मला वाटतं श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. कुणी मंदिरात जाईल, कुणी घरी पूजा करेल, कुणी फक्त शांतपणे दिवस घालवेल. सणाचा आनंद घेण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते.
1: आणि म्हणूनच सण सुंदर आहेत, ते आपल्याला एकच पद्धत लादत नाहीत, ते एक निमित्त देतात.
0: श्रावणातले नारळी पौर्णिमा आणि राखी हे सण मला फार आवडतात. अरे हो तो तर समुद्राचा सण.
1: हो आपल्या कोळी बांधवांसाठी विशेष महत्वाचा. समुद्राला नारळ अर्पण करून त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे ती.
0: निसर्ग आपल्याला किती देतो आणि आपण त्याला किती परत देतो हा विचार करायला लावणारा सण आहे.
1: आणि नारळी पौर्णिमेला तो कोळी गीतांचा ताल लागला की समुद्र डोळ्यासमोर उभा राहतो अगदी.
0: आणि मला ते गाणं आठवत. भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण.
1: वा वा वा वा. खरे भावाला राखी बांधणारी बहीण लाडक्या भावाला म्हणजे श्रीकृष्णाला साडीची चिंधी बांधणाऱ्या द्रौपदीचं रूप वाटू शकतं आपल्याला. शिवाय पाऊस, समुद्र, होड्या, नारळ, श्रावण म्हणजे खरंच अगदी चित्रांचा महिना आहे.
0: पण मला ना आज एक गोष्ट जास्त जाणवतीये.
1: काय?
0: सुखदाची कमतरता फार वाटते ना आज. ती असली की सतत लगबग सुरू असते.
2: बरोबर आहे. काही माणसं घरात असताना त्यांच्या उपस्थितीची सवय होते, पण ती काही दिवस बाहेर गेली की लक्षात येतं. घरात त्यांच्या आवाजाचा, त्यांच्या हालचालींचा, अगदी त्यांच्या छोट्या छोट्या सवयींचाही किती मोठा वाटा असतो.
1: अगं हो ना, काल माझी काहीतरी वस्तू सापडत नव्हती आणि मी पटकन म्हटलं सुखदा जरा ते अमुक अमुक हे दे ग मला, आणि अचानक आठवलं अरे ती तर फिरायला गेली आहे.
0: फोन केला का पण तिला?
1: केला. त्यावरती म्हणाली थांब थांब मी जरा गडबडीत आहे, नंतर करते हा फोन, जरा पावसात भिजतोय म्हणे आम्ही.
2: श्रावण अनुभवते ती.
0: आणि आपणही ते अनुभवतोय आणि दोन्ही अनुभव तितके छान आहेत.
2: आणि म्हणूनच सणांची गरज आहे, नाहीतर नंतर भेटू, नंतर फोन करू, पुढच्या आठवड्यात येते असं म्हणता म्हणता वर्ष निघून जातात.
1: सण एक निमित्त देतात, चला भेटूया असं म्हणण्याला आपल्याला प्रवृत्त करतात.
2: आणि भेटल्यावर बाकीचं सगळं आपोआप होतं.
0: बरं, काल नागपंचमीच्या निमित्ताने आमच्या सोसायटीत मुलांना भेटायला एक सर्पमित्र आला होता.
1: अच्छा.
0: त्यांच्या मनातली सापांबद्दलची भीती कमी करून छान माहिती दिली, आपले अनुभव सांगितले. मुलं तर मुलं, मोठे सुद्धा भारावून ऐकत होते.
1: वा वा वा वा. आणि आमच्या सोसायटीमध्ये मंगळागौरी निमित्त सोसायटीतल्या महिलांसाठी खेळ ठेवलेले आहेत.
0: पण रोहित त्यात पुरुषांना नो एंट्री.
1: का का का, पुरुषांनी असं काय पाप केलंय?
2: कारण मंगळागौरीच्या गप्पांचं गुपित बाहेर जाऊ नये.
1: अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. मी आपलं दुरून संगीत ऐकेन तेवढं.
0: तेही नको. तू त्या दिवशी सुखदाला फोन करून सांग.
1: काय?
0: तुझ्या बहिणीने आणि माझ्या बहिणीने मला घराबाहेर काढले.
1: ओहो, ती म्हणेल अगदी बरोबर केलं त्यांनी नाही का.
2: रेवा तुला माहितीये का, मला श्रावणाची अजून एक गोष्ट आवडते.
0: काय ग?
2: श्रावण संपतो तेव्हा आपल्याला थोडस वाईट वाटतं, पण तो पुन्हा येणार, पुन्हा आकाशात इंद्रधनुष्य दिसणार हे मनाला माहित असतं.
1: म्हणजे सणांची तशीच गोष्ट आहे, एखादा दिवस संपतो पण आठवण राहते, पुढच्या वर्षी पुन्हा सगळं नव्याने आपल्याला मिळतं.
0: आणि माणसंही पुन्हा भेटतात,
2: काही जवळची असतात तर काही दूरची असतात, पण मनात जागा असेल तर अंतर फार मोठं राहत नाही.
1: करेक्ट. म्हणूनच घराला

0: नितींपेक्षा माणसं घर बनवतात.
1: आणि सण त्या माणसांना पुन्हा एकत्र आणतात.
0: अरे सुखदाचा व्हिडिओ कॉल.
1: अरे घे ना.
0: थांबा थांबा थांबा, आपण तिघांनी मिळून घेऊया.
1: आणि आधी तिला सांगू, इथे तिच्याशिवाय श्रावणाचा कार्यक्रम रंगतोय आणि आम्ही दोघी मिळून तिच्या आठवणी काढतोय.
0: बस आता ते म्हणणार मी 4 दिवसांसाठी गेले काय आणि माझीच चर्चा सुरू झाली.
1: हॅलो सुखदा, कशी आहेस?
0: काय तिकडे पाऊस आहे? अरे वा, म्हणजे आमचा श्रावण तिथेही पोहोचला म्हणायचा.
1: ए तिचा फोटो दाखव ना दादा.
0: थांब थांब थांब ग.
1: हा तिला सांग आम्ही मंगळागौरीची तयारी सुरू केली आहे. अगं सगळं सांगू नकोस, ती परत आली की सरप्राईज देऊया आपण तिला.
0: सुखदा ऐकतेस ना, तुझ्या अनुपस्थितीमध्ये घरात या दोघींनी राज्य बळकावलेलं आहे.
1: आणि तू निवांत फिरून ये, इथे आम्ही सगळं सांभाळतो आणि रोहितलाही चांगलंच बघतो. आणि परत आलीस की सगळे मिळून मज्जा करूया.
0: बरं ठीक आहे, आता ठेवू. पाऊस वाढतोय, तुम्ही पण काळजी घ्या बरं का.
1: रोहित दादा, सुखदाचा आवाज नीट येत नव्हता.
0: अगं तिथे नेटवर्क नसेल चांगलं.
1: हा असू शकता, पण तिच्याशी बोलून खूप मस्त वाटलं. खरंच श्रावणातला एखादा सण साजरा झाल्यासारखं वाटलं मलाही. पण आता मात्र सोबत चहा हवा ना.
0: आणि मला काहीतरी खायला सुद्धा हवंय.
1: आई तुला उगाच खादाड बोकळा म्हणत नव्हती.
0: ए
1: चल काहीतरी बनवूया मस्तपैकी आपण.
0: चला चला चला.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि या श्रुतिकेत सहभाग होता दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि मधुलिका नेरूरकर यांचा. सादरकर्त्या होत्या नेहा खरे. मैत्रिणींनो, यापुढील कार्यक्रम असणार आहे आरोग्य दर्पण आणि या आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपला आजचा विषय असणार आहे गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग. आणि या कार्यक्रमात डायलिनसाठी सहभागी होण्यासाठी आमचे क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईल धारकांनी 022 हा कोड लावण्यास विसरू नका. हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण ऐकूया एक गाणं.

0: श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या विशेष कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केले आहे डाएट कन्सल्टंट आणि योगा थेरपिस्ट आरती खाडीलकर यांना. आरतीजी बंगळुरूच्या सव्यासा योग युनिव्हर्सिटीमधून MSc झालेल्या आहेत. त्यांनी इतिहास विषयात मुंबई विद्यापीठातून MA ही डिग्री देखील घेतलेली आहे आणि शिवाजी विद्यापीठातून त्यांनी डाएट आणि न्यूट्रिशनलिस्ट म्हणजे पोषक आहार तज्ज्ञ या विषयातील पदवी संपादन केली आहे. आरतीताई, तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आजचा आपला विषय आहे गर्भारपणातील आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना. या विषयावर आपण आरतीताईंशी संवाद साधणार आहोत. तुम्ही तुम्हाला पडलेले प्रश्न त्यांना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून विचारू शकता. लक्षात ठेवा, मोबाईल धारकांनी आणि मुंबई बाहेरील श्रोत्यांनी 022 या STD कोडचा वापर करावा. तर आजचा हा विषय, आरतीताई तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. सर्वप्रथम आकाशवाणी मुंबई केंद्राने मला इथे आमंत्रित केलं याबद्दल मी तुमचा सर्वांचे आभार मानते. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला एक श्लोक म्हणावा असा वाटतोय.

0: श्रोते हो, आजचा विषय आहे गर्भारपणातील आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आरतीताई खाडीलकर इथे आलेल्या आहेत. आणि आपले प्रश्न आपण त्यांना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून विचारू शकता. मोबाईल धारकांनी 022 या एसटीडी कोडचा वापर करायचा आहे. आरतीताई, सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटेल की आपल्या सगळ्या बाळाचा जन्म हा जणू काही त्या मातेला मिळालेला दुसरा नवीन जन्म असतो. आणि गरोदरपणाचा हा 9 महिन्यांचा काळ हा अत्यंत कठीण काळ असतो. तेव्हा फारच जपायचं असतं. त्या 9 महिन्यांमध्ये जपणं असतंच, पण त्याच्या आधीचाही कसोटीचा काळ असतो आणि 9 महिन्यांनंतरचाही कसोटीचा काळ असतो. तर हे प्रसूती जी असते आपली आणि गर्भारपण असतं, या सगळ्याच्या आधी एका स्त्रीने काय विशेष काळजी घेतली पाहिजे?
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला तुम्हाला प्रेग्नन्सी साठी जायचं आहे किंवा तुम्हाला गरोदर व्हायचं आहे हे जेव्हा तुम्ही ठरवता, तेव्हा स्वतःची काळजी ह्या महत्वाच्या 4 पिलर्सनी घ्यायची आहे. एक तर चांगली झोप असणं, झोप घेणं, रात्री 9:30-10 झोपणं, सकाळी लवकर उठणं. दुसरी गोष्ट म्हणजे चांगला व्यायाम करणं. तिसरी गोष्ट चांगला पोषक आहार. आणि चौथी महत्वाची म्हणजे चांगले विचार. ह्या 4 गोष्टी जर तुमच्या परिपूर्ण असतील तर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करू शकता, पुढे जाऊ शकता. आणि तोच पॅटर्न तुम्हाला प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा फॉलो करायचा आहे, जेणेकरून बाळ सुद्धा निरोगी, सुदृढ आणि व्यवस्थित व्हायला मदत होते.
0: खूपच छान सांगितलं आहे. आरतीताई, आपण पहिला कॉल घेऊया. हॅलो हॅलो
2: हॅलो
0: हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो

0: कट झाला कॉल. हॅलो. हॅलो. आता ताई, आपण खात असलेलं अन्न हा सध्या सर्व वयोगटांसाठी अत्यंत काळजीचा विषय झालेला आहे.
1: बरोबर.
0: निगुतीने केलेलं आणि स्वच्छतेचं पालन करून केलेलं आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करून शिजवलेलं अन्न खाल्ल्याने आपला शारीरिक आणि मानसिक विकास होत जातो. तर याबद्दल, आहाराबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आहार, आपण इयत्ता 5वीपासून आहाराविषयी आपण ऐकत आलेलो, बोलत आलेलो आहोत, वाचतो की पोषक आहार असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 5 ते 6 घटक इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके, ज्याचं प्रमाण शरीरामध्ये साधारणपणे 60% असायला पाहिजे. त्याबरोबरीने प्रोटीन्स असायला पाहिजेत, फॅट्स, मिनरल्स, व्हायटमिन्स, पाणी आणि फायबर. याचं प्रमाण योग्य असेल तर तो पोषक आहार किंवा योग्य आहार आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे प्रेग्नन्सीसाठी जेव्हा तुम्ही ट्राय करत असता तेव्हा या महत्वाच्या गोष्टी, या आहाराचं सेवन किंवा या आहाराचा समावेश तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे. तो तुमच्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये किंवा दैनंदिन तुम्ही जे काही खाता, पाणी पिता, या सगळ्यामध्ये तुमचं प्रमाण प्रॉपर असेल तर तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी ट्राय करायला हरकत नाही. आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा जो सात्विक आहार आहे तो घेणं गरजेचं आहे.
0: आणि बऱ्याच वेळा असं होतं की फार बाहेर खाल्लं जातं, चमचमीत असं मुलींना फार खाण्याची ओढ असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतात.
1: कसं आहे की या फेज मध्ये थोडीशी क्रेविंग्स मुलींना होत असतात. एक तर मॉर्निंग सिकनेस, सकाळी उठल्या उठल्या ऍसिडिटी झालेली असते, त्यामुळे जेवण सकाळी जात नाही आणि मग अवेळी त्यांना काहीतरी खायची इच्छा होते. बरं, करायची स्वतः बनवून करायची शक्ती अंगामध्ये नसेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मग काय होईल की ज्या वेळेला जेवण बनवण्याची शक्ती नाही त्यामुळे काहीतरी ऑर्डर करतात, बाहेरून खाऊन ऑर्डर करतात. पण याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण भरपूर झालेलं असतं. सो प्रिझर्वेटिव्ह जर खूप असतील तर त्याचा नकळत परिणाम तुमच्या शरीरावर पण होतो.
0: बरोबर.
1: अनवॉन्टेड फॅट डिपॉझिट होणं, या सगळ्या गोष्टी या फेज मध्ये येतात. आपल्याला प्रोटीन पाहिजेत, कार्बोहायड्रेट पाहिजेत, व्हिटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत. पण जर हे मिळालं नाही आणि बाहेरून येणार खाद्य जे आहे त्याच्यामध्ये भरपूर मैदा असतो किंवा प्रिझर्वेटिव्ह केलेले पदार्थ, म्हणजे जास्त मीठ, जास्त साखर, सोडियमचं प्रमाण जास्त असेल तरी त्याचा त्रास शरीराला आणि पर्यायी बाळाला पण होऊ शकतो. सो जितकं ते सात्विक घरी बनवलेलं जेवण असेल तेवढं चांगलं.
0: आणि आपल्या घरी आपली सासू असते किंवा आपली काकू असते, आपली मावशी असते, हे पण आपल्याला वेळोवेळी आपल्या अन्न पदार्थांबद्दल काहीतरी गाईड करत असतात, सांगत असतात. तर त्यांनी सुचवलेला आहार कसा काय आणि कितपत घेणं योग्य आहे?
1: या मावशी, आजी, आई यांना एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतो, त्यामुळे त्या अनुभवातूनच ते बोलत असतात की तुम्ही कोणता आहार घेतला पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, काय टाईपचं जेवण तुम्ही कोणत्या वेळेला जेवलं पाहिजे. त्यामुळे आहाराबरोबर वेळा सांभाळणं हेही तितकंच गरजेचं असतं. आणि आईचं, आजीचं, त्यांनी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या पण प्रेग्नन्सीमध्ये ऐकणं गरजेचं. पण काही वेळेला असं होतं की खूप निगेटिव्ह पण सांगितलं जातं, तर त्याच्यासाठी थोडंसं विचार करून सक्षमतेने आपल्या बुद्धीचा वापर करून जो आहार घ्यायला पाहिजे तो घेतलाच पाहिजे. म्हणजे जो डॉक्टर सांगतायत किंवा डायटिशियन सांगतायत त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या आहारामध्ये बदल करायला पाहिजे. किंवा जर हे अमुक एक पदार्थ, आता आपल्याकडे ट्रॅडिशन प्रमाणे पपई खाऊ देत नाहीत किंवा खरवस खाऊ देत नाहीत किंवा या गोष्टी आपल्याला दिल्या जात नाहीत. सी, कसं आहे, कोणत्याही गोष्टी ओव्हर इटिंग करून चालणारच नाहीत, पण त्यांना काहीतरी अनुभव आलेले असतात म्हणून त्या तुम्हाला फक्त सुतोवाच्य करत असतात की हे तुम्ही नाही खाल्लं तर चालेल. त्यावेळेला जर तुम्हाला पटलं तर तो आहार किंवा ते जेवण त्यावेळेला नाही जेवलं आणि तुम्हाला ज्याच्यातनं वाटते की मला पपईतून काय मिळणार आहे, व्हिटॅमिन सी मिळणार आहे, तसंच मला आणखीन कुठल्या पदार्थातनं व्हिटॅमिन ए मिळणार आहे, तर तसंच अजून कुठल्या पदार्थातनं व्हिटॅमिन ए मिळेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता.
0: कोणत्या कोणत्या व्हिटॅमिन्सचा आपल्या शरीराला गरज असते?
1: सगळ्याच व्हिटॅमिन्सची गरज आहे. ए, बी, सी.
0: आता तरी आपल्याला कॉल येतोय. हॅलो, बोला. हॅलो, बोला. नमस्कार.

0: नाव सांगा।
1: नमस्कार, मी कोल्हापूरवरून।
0: आपण कोल्हापूरवरून, बोला बोला, आपला प्रश्न विचारा।
1: हा, माझा प्रश्न असा आहे की नवजातांना बद्धकोष्ठतेसाठी काही सपोजिटरी दिल्या जातात, म्हणजे सारख्या दिवसापासून करत नाही, त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
0: आपला प्रश्न पुन्हा विचारा।
1: नवजात बालकांना बद्धकोष्ठतेसाठी सपोजिटरी दिल्या जातात, सपोजिटरी।
0: अच्छा, नवजात बालकांविषयी, नवजात बालकांना बद्धकोष्ठतेसाठी काही औषध दिलं जातं। आपला आजचा विषय आहे सर गर्भारपणातील व्यायाम आणि आहार, तर आपण त्याबद्दल बोलूया। आपला स्त्रीचा गर्भारपणातील आहार आणि व्यायाम, योग साधना, प्रसूतीनंतरचा स्त्रीचा मातेचा आहार कसा असावा असं ते विचारतात।
2: ठीक आहे, प्रश्न छान आहे तुमचा। सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठला, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, बाळाला बद्धकोष्ठतेसाठी काहीतरी दिलं जातं, तर हे का होतं? तर गॅस फॉर्मिंग होत असतात। जर मातेनी गॅस फॉर्मिंग पदार्थ खाल्ले ज्याच्यामुळे गॅसेस होतात, कारण कसं आहे, डिलिव्हरी झाल्या झाल्या बायका जागेवरच बसलेल्या असतात किंवा झोपलेल्या असतात, त्यामुळे त्यांची हालचाल मंदावते। हालचाल होत नसल्यामुळे जे काही तुम्ही जेवता, जे काही खाता, त्याचे गॅसेसमध्ये रूपांतर होतं, आणि ते जर गॅस पास झाले नाहीत तर नॅचरली त्याचा त्रास बच्चूला पण होऊ शकतो। म्हणजे बाळा आईच्या दुधावाटेच बाळाला बाळ पोसलं जातं, त्यामुळे दोघांनाही त्याचा परिणाम त्रास होणारच आहे। त्यामुळे आईने सात्विक आहार घेतला पाहिजे, ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असेल, जसं की गाजर आहे, मुळा आहे, या पदार्थांना म्हणजे किसून त्याची जर कोशिंबीर वगैरे केली तर जास्त चांगलं। इवन जर तुम्ही पोळी चपाती करत असाल तर त्याच्यामध्ये मेथी किंवा पालक असा पाला घातला तर त्याचे पराठे करू शकता। सो जेणेकरून जास्तीत जास्त फायबर रिच डाएट देण्याचा प्रयत्न करा। आणि इवन आम्ही असं सांगतो की अगदी ताजं ताजं लावलेलं दही, ताक हे सुद्धा गरजेचं आहे, कारण जी अँटीबायोटिक्स तुम्ही घेतलेली असता त्याच्यामुळे जे चांगले बॅक्टेरिया शरीरात असतात तेही निघून जातात या अँटीबायोटिक्समुळे। तर ते रिप्लेश करायचं असेल, परत मिळवायचं असेल, तर अगदी ताजं ताजं सकाळी लावायचं आणि दुपारी त्याचं सेवन करायचं, असं ताक दही सुद्धा तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून हा त्रास कमी होऊन जाईल। दुधाचं दूध जर पचतंय का नाही बच्चूला आणि आईला दोघांनाही याचं सुद्धा तुम्हाला प्रमाण बघावं लागेल, कारण प्रत्येक बाईची टेंडन्सी वेगळी असते, त्यामुळे किती प्रमाण किती वेळा आपण पितोय आपल्याला हे सोसताय का नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करायचा।
0: हॅलो बोला, हॅलो बोला, हॅलो नमस्कार, हॅलो हॅलो बोला, हा तर दूध हा फार महत्वाचा विषय तुम्ही सांगितला, म्हणजे गर्भारपणात देखील आईनेही प्रोटीन मिळण्यासाठी काय काय खाल्लं पाहिजे।
2: आपल्याकडे प्रोटीनचे दोन प्रकार आहेत, एक ॲनिमल प्रोटीन आणि प्लांट प्रोटीन, जे प्राण्यांपासून मिळणारं प्रथिन आहे आणि जे आहे ते झाड वनस्पतींपासून मिळणार आहे। प्रथिनांची गरज शरीरामध्ये सगळ्यात जास्त असते। सो प्रथिनं कशासाठी लागतात, आपल्या शरीरात नवीन नवीन पेशी तयार होत असतात, पहिल्या निघून जातात, सो वेअर अँड टेअर ज्याला आपण म्हणतो पेशींची, ती भरून काढण्याचं काम प्रोटीन्स करतात। त्याचप्रमाणे आपली नख, केस, शरीराच्या बारीक बारीक ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते, गरज असते। ठीक आहे, तर हे प्रोटीन्स जास्तीत जास्त आपण प्लांट्स मधून, जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी नॉनव्हेज मधले प्रोटीन्स मिळवू शकतात, पण जे लोक प्रोटीन्स शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी डाळी आहेत, कडधान्य आहे।
0: बरोबर, आपण पुढचा एक कॉल घेऊया। हा, डाळी आहेत त्याच्यातनं प्रथिन,
2: कडधान्य आहे,
0: कडधान्य आहे,
2: सोयाबीन आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याचा वापर करू शकतो। इवन दूध, जसं मगाशी तुम्ही म्हणालात तसं दूध सुद्धा आपल्या आहारात घेतलं तर त्याच्यातनं सुद्धा प्रोटीन मिळतं, दूध, दही, पनीर, इवन मशरूम्स, म्हणजे प्लांट प्रोटीन बद्दल आपण बोलायचं झालं तर या गोष्टींमधून आपल्याला प्रोटीन्स मिळतं। पण जे लोक नॉनव्हेज खातात, जे लोक मांसाहारी आहेत, त्यांनी अंड्याचं सेवन केलं तर चालेल, किंवा रेड मीट अवॉइड करायचं, आणि तुम्हाला स्टॉक म्हणजे चिकनचा स्टॉक किंवा रस्सा ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये सात्विक आहे, ज्याच्यामध्ये ऑइल फॅट्स नाही आहेत।
0: हॅलो हॅलो नमस्कार,
3: हॅलो
0: हॅलो नमस्कार, बोला।
3: जुना तळपण राहेशावर बोलतो, ताई
0: बोला
3: बोला। अस्मिता सर्वांना माझ्याकडून
0: नमस्कार। आपला प्रश्न विचारा।
3: ते शतक जसा

0: ते शतपावलीं बद्दल
1: आपल्या जसं हा ज्या बाईला जसं असं दिवस असले त्या बाईने म्हणजे किती वय जेवल्यावर फिरायचं ते सांगा मॅडम मला.
2: बरं बरं बरं. हा खर तर गर्भारपणात आपल्याला त्रास होत असतो, पायांवर सूज येत असते, तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की किती चालावं एखाद्या बाईने, किती कशी ती सूज असते पायावर किंवा.
0: हा मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की डिलिव्हरी नंतर गरोदर झाल्यानंतर आणि गरोदर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर दोन्ही फेजमध्ये बाईला चालणं गरजेचं आहे, कारण जितकं ती चालेल तितकी पायावरची सूज कमी होईल, ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि बाकीचे जे त्रास उद्भवणार आहेत ते पण कमी होतील. जसं आता आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये वजन का वाढतं, एक तर बाळाचं वजनच असतं, आतमधले पाण्याचं वजन, प्लॅसेंटा, ह्या सगळ्याचं कलेक्टिव्ह वेट असतं. हे वेट तुमच्या गुडघ्यांवर, तुमच्या पायांवर, बांडीवर, टाचेवर पडत असतं. त्यामुळे जर तुम्ही चाललात तर नॅचरली ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि पाय मोकळे होतात. त्यामुळे नक्कीच बाईंनी साधारण तुम्ही म्हणता तसं शतपावली घालायला काही हरकत नाहीये. आणि आम्ही सांगतो की वज्रासन घालूनही बसू शकता, म्हणजे योगामध्ये वज्रासन हे खूप चांगलं आसन आहे की पाय दुमडून त्याच्यावरच तुमचं वजन पडतं, सो दॅट इझिली तुमचे पायही आपोआप मसाज होतो पायांना, सूजही कमी होते आणि पचनक्रियाही सुधारते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता.
2: बरोबर. पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो. बऱ्याच वेळेला असं होतं की पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो नमस्कार.
3: हॅलो
2: नमस्कार.
3: हॅलो नमस्कार.
2: नमस्कार.
3: जोशी बोलतो अंबरनाथहून.
2: हां बोला सर.
3: मॅडम साठी प्रश्न आहे की गरोदर महिलांनी सायकलिंग करावी किंवा नाही, आणि दुसरा प्रश्न असा आहे की
0: पहिला प्रश्न आहे सायकलिंग,
2: फोन त्यांचा कट झालाय, की गरोदर महिलांनी सायकलिंग करावी की नाही.
0: काही वेळेला असं असतं की गरज असते म्हणून बायका सायकलिंग करतात, म्हणजे आता कामगार वर्गातल्या जर बायका बघितल्या तर त्या सायकलवरनं जा ये करतात. आता आपल्या कॅटेगरीतल्या जर आपण बायकांना बघितलं तर आपल्या बायकाही ऑफिसला जातात किंवा ट्रेन पकडायला धावतात, रिक्षेतनी प्रवास करतात, पण ओव्हर एक्झर्शन असेल तर करू नये. पहिले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने अनसेफ असतात. तर माझं मत असं असेल की साधारण 4th महिना वगैरे असेल तर काही सायकलिंग करायला हरकत नाही, पण ते सुद्धा अगदी सावकाशीने, तिला झेपेल इतकंच. प्रयत्न करा की चालत गेलेलं केव्हा चांगलं.
2: कॉल परत आलेला आहे.
0: बोला सर.
4: हॅलो नमस्ते.
0: नमस्ते.
4: माझा प्रश्न असा आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर बेबी पण वाढत असतो.
2: रेडिओ तुमच्यापासून जरा दूर ठेवा, मोबाईल पासून रेडिओ जरा दूर.
4: हॅलो.
2: बोला.
4: हा बेबी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बायकांचा आहार कसा असावा ह्याच्यावरती मला सांगा. आणि 40 नंतर पण असं म्हणतात की वाटोळ पदार्थ खायचे नाही, त्याच्यावरती पण मला सांगा की डिलिव्हरी झाल्यानंतर आयुष्यभराचं आहार पण कसा असावं हे सांगा मला.
0: नक्की. ताई प्रश्न खूप छान आहे, कारण आपण त्याच्याबद्दलच बोलतोय. डिलिव्हरी जेव्हा तुमची होते त्यावेळेला पुन्हा आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं आईला मिळालं पाहिजे. आपल्याकडे परंपरेप्रमाणे आपण डिंकाचे लाडू, वळीवाचे लाडू वगैरे हे सगळं देतच असतो, पण त्याच्या बरोबरीने आपल्याला ह्याही गोष्टीचं ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्याच्या बरोबरीने आपण जास्त तेल, तूप, साखर, मध, गुळ तर देत नाहीये ना बाळंतिणीला, कारण त्याची गरज नसते. वेरॅज आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये आपण हे जास्त खायला घालतो, वेरॅज आयर्न कॅल्शियमकडे लक्ष दिलं जात नाही. तर या गोष्टी खूप प्रामुख्याने लक्षात ठेवा की जसं तुम्ही म्हणालात काय काय खायला द्यायचं, त्यात पहिली गोष्ट म्हणजे आयर्न रिच, म्हणजे आता आम्ही तर सांगतो की अगदी पालक, मेथी, लाल माठ या पालेभाज्या पण तुम्ही त्यांच्या आहारात भाकरी बरोबर द्या, किंवा मेथीचे दाणे जे असतात ते भिजत घाला, त्याला मोड आणा, मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांची उसळ आणि नाचणीची भाकरी असं कॉम्बिनेशन आठवड्यातनं 2 द्या, जेणेकरून दूधही व्यवस्थित येईल, शुगर लेवलही कंट्रोलमध्ये येईल, कारण आता हालचाल नाहीये त्यामुळे शुगर लेवल स्पाइक्स वाढू शकतात या फेजमध्ये. त्याच्यानंतर थायरॉइडचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आयोडीन म्हणजे मिठावर पण कंट्रोल ठेवायला पाहिजे, जास्त सोडियम देता कामा नये. कधी कधी काय होतं की

0: महिलेला बऱ्याच गोष्टी खायला मिळालेल्या नसतात आणि चला आता डिलिव्हरी झाली आता मी सगळं खायला लागते, म्हणून मैदा युक्त पदार्थ, ब्रेड किंवा फरसाण असं वगैरे ती खायला सुरुवात. इवन मॅगी आणि पास्ता खाल्लेल्या बायकांनाही मी बघितलेलं आहे, पण ते चुकीचं आहे, ते तसं न केलेलं केव्हाही चांगलं. तुम्हाला थोडा एक 6 महिन्याचा काळ तरी थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल आणि घरात शिजवलेलं सात्विक सिंपल जेवण द्यायचं आहे. त्यात उग्र वासाचे पदार्थ देऊ नका आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विड्याचं पान, खाऊचं पान जे असतं ते घरी आणून ठेवा. सो जेवणानंतर जर तुम्ही ते चावून चावून खाल्लं, म्हणजे आपण जसं पान खातो तसं, तर त्यांनी तुमचं एक तर पचनक्रिया सुधारते, सलाइवा म्हणजे लाळ सुटते, त्यांनी पचन चांगलं होतं आणि बऱ्यापैकी कॅल्शियम तुम्हाला त्या पानातनं मिळतं. आपण बाळंत विडा असा शब्द म्हणतो की नाही, तर तो विडा कशासाठी आहे, तो कॅल्शियमसाठी आहे. तर या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. दूध प्या, इवन शतावरी म्हणून एक पावडर मिळते, ती तुमच्या दुधामधनं घेतली गेली तर नुसतं दूध येतं असं नाही मातेला, त्याच्या बरोबरीने इम्युन सिस्टीम तिची वाढते, रक्त शुद्ध होतं, बऱ्याच चांगल्या घटना.
1: दुसरा कॉल
0: हो हो चालेल.
1: हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार. हा आदिताई, विडा आपण खाल्ला पाहिजे, बाळंत विडा जसं म्हणतात, त्याच्यामुळे पचन चांगलं होतं. माता जी पण काही जेवण आहार घेत असते त्यामुळे पचन चांगलं होतं, बाळाची वाढही आतमध्ये छान होत असते.
0: नक्कीच नक्कीच. आणि ज्या वेळेला आपण या
1: फेज आपण एक कॉल घेऊया.
0: हा
1: हॅलो हॅलो
2: हॅलो
1: हॅलो नमस्कार.
2: मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम.
1: हा बोला.
2: माझा प्रश्न असा आहे की गर्भधारण झाल्यानंतर स्त्रीने कुठले चांगल्या गोष्टी कराव्या, की असे म्हटलं जाते की बाळावर संस्कार होता पोटामध्ये असल्यावर, आणि कुठल्या वाईट सवयी सोडाव्या जेणेकरून कसे संस्कार त्याला आपले कळत न कळत होता, आणि आहार कसं आंबट तिखट गोड कसं खावं का, जेणेकरून पुढे मग बाळावर संस्कार झाल्यावर तो अति गोड खातो. आपण म्हणतो ना की पोटात तुला आईची सवय लागली किंवा मग त्या दृष्टीने कसं करावं, पाणी कशी प्यावे, नियोजन कसे असावे पाण्याचे, काही वेळेस क्लायमेट कमी जास्त होतं या दिवसात, ह्युमिडिटी वाढते, त्यावेळेस मग पाणी खाल्लं पाणी पिल्यावर सुद्धा अपचन होते, याबद्दल जरा सविस्तर सांगा.
0: नक्कीच नक्कीच, तुमचा प्रश्न खूप छान आहे. आपल्या ज्या वेळेला प्रेग्नन्सी राहते, गरोदरपणामध्ये जेव्हा बाई प्रवेश करते, त्यावेळेला शरीरामध्ये खूप सारे बदल घडत असतात. नॉट ओनली शरीरामध्ये, आपल्या मानसिकतेमध्ये पण बदल घडतात. सायकोलॉजिकली, इमोशनली, फिजिकली ती वेगळ्या फेजमधनं बाई जात असते. तर या जसं मगाशी तुम्ही म्हणालात की हवामानाचा पण परिणाम होतो का, तर हो नक्कीच होतो. तर ऋतूप्रमाणे आपल्या जेवणामध्ये पण आहारामध्ये पण चेंजेस थोडेसे बदल केले गेले पाहिजेत, व्यायाम केला गेला पाहिजे. सी पूर्वीच्या काळी कसं होतं की बाईला काम म्हणजे नदीवर जाऊन पाणी भरणं किंवा कपडे धुणं या सगळ्या होत्या गोष्टी करायला लागत होत्या. आता या एवढ्या गोष्टी आपण प्राकर्षाने नाही करत, कारण घरामध्ये आपल्याला सुखसोयी आहे सगळ्या, त्यामुळे एक्सरसाइज करणं हा खूप महत्वाचा भाग झालेला आहे. एक तास तरी किमान, म्हणजे अर्धा तास चालणं आणि अर्धा तास योग पद्धतीने जर आपण थोडाफार व्यायाम केला किंवा शरीराला हालचालीमध्ये ठेवलं, तर नक्कीच ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, हातापायावर सूज येत नाही, बाळाची वाढ चांगली होते. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की आहारामध्ये काय बदल घडायला पाहिजेत, तर बदल म्हणजे तुम्ही जे नॉर्मल जेवता तेच जेवण जेवायचं आहे, जे घरात शिजवलेलं आहे, स्वच्छ आहे, हायजिनिक आहे, आणि बाळाचं थोडंसं जास्त खायचंय, म्हणजे आई आणि बाळ या दोघांचं मिळून आहार घेतला गेला पाहिजे. कारण जर आई अशक्त राहिली तर बाळ सुद्धा अशक्तच राहणार आहे, त्यामुळे या दोन्ही गोष्टी चा समतोल साधणं गरजेचं आहे. तसंच मेंटली सुद्धा शी शुड बी व्हेरी पीसफुल, कारण मानसिक जर स्वास्थ्य असेल तर ते शरीरामध्ये येतं, ज्याला आम्ही आधीच व्याधी असं म्हणतो. जर घरामध्ये टेन्शन्स आहेत, भांडणं आहे, चिडचिड होतीये, तर नकळत तिच्या मनावर पण त्याचा परिणाम होत राहतो. आणि जर मन कलुषित असेल, चिडचिडलेलं असेल, थकलेलं असेल, तर तुम्ही व्याधींना म्हणजे रोगांना आमंत्रण करता, तर ते आपल्याला या फेजमध्ये करायचं नाहीये. त्यामुळे घरच्यांनी सुद्धा तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे, की ती कशी आनंदी राहील, घर कसं आपलं आनंदी राहील, जेणेकरून बच्चूची वाढ कशी चांगली होईल, हे सगळ्यांनी मिळून तिला आधार द्यायचा आहे, सपोर्ट द्यायचा आहे, कारण ती खूप वेगळ्या फेज मधनं चाललेली आहे. त्यामुळे थोडंसं सगळ्यांनी हेल्प केली तर नक्कीच गरोदरपणा पण सुलभ होईल आणि नंतरची प्रसूती पण योग्य आणि सुखकर उपकारी होईल.
1: हां म्हणजे मला असं वाटतं हे फॅमिली

0: बॉन्डिंग आहे की
1: अगदी
0: जेणेकरून फक्त तिचा आहार किंवा तिचा तिचा व्यायाम हे न करता सगळ्यांनी मिळून तिच्या बरोबर ते बाळणपण तिचं अनुभवलं तिच्या बरोबर
1: साजरं केलं पाहिजे असं आपण म्हणू.
0: बाळ घेऊया आपण. हॅलो
2: हॅलो.
0: हा नमस्कार. नमस्कार,
2: मी केदार कुलकर्णी बोलतो वाटेपूर वरून.
0: नमस्कार सर. हा बोला.
2: तर आहार कसा ठेवला पाहिजे आता थोडक्यात? दुपार संध्याकाळी दुपारच्या लाकून किंवा संध्याकाळी असेल किंवा सकाळ असेल की आहार कसा ठेवला पाहिजे? कारण भात खाल्ला पाहिजे आहार असून किंवा भाजी चपाती किंवा काय असेल. आणि दुसरी गोष्ट व्यायाम कसा केला पाहिजे? आणि दुसरी गोष्ट व्यायाम जितका करेल तितका चांगले शरीराला. पण आहार कसा पाहिजे?
0: हा मुळात म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाचणीची भाकरी म्हणा किंवा प्रोटीन मिळण्यासाठी भिजवलेले मोड आलेली कडधान्य असं सगळं आहारात असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंच आहे. पण योग साधना हा महत्वाचा विषय मला आता तुमच्याशी बोलायचा आहे की प्रेग्नन्सीमध्ये कसा काय योग साधना कशी करावी आणि त्यासाठी कसं काय मार्गदर्शन घ्यावं. कारण बऱ्याच वेळेला असं होत असतं की युट्यूब किंवा अशा ठिकाणी हे सगळं पाहिलं जातं आणि बघितलं जातं आणि केलं जातं पण मला असं वाटतं तज्ञांसमोर केलं पाहिजे. बरोबर ना?
1: अगदी बरोबर. तुम्ही ज्या वेळेला प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करायचा विचार करता त्या एक तर तो केलाच पाहिजे. साधारणपणे डॉक्टर सांगतात की पहिले 2 महिने थोडीशी काळजी घ्या, एकदा बेबी सस्टेन झालं की तुम्ही तुमचा व्यायाम सुरू करू शकता. त्याच्यामध्ये वॉकिंग म्हणजे चालणं हा तर अतिशय उत्तम व्यायाम आहेच, पण त्या बरोबरीने योग साधना पण गरजेची आहे. आता माझ्याकडे मी ज्या वेळेला हे क्लासेस घेते, आता सध्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही असतात, मी स्वतः घेते, त्यामुळे योगामध्ये मेडिटेशन प्राणायामवर आम्ही जास्त फोकस करतो. ज्या वेळेला आम्ही प्राणायामच्या टेक्निक्स या बायकांना देतो त्यावेळेला त्याचा उपयोग आत्ता होत नाही. आत्ता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा त्याचा उपयोग, जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेला कळा येतात तेव्हा कळ कुठे रोखून धरायची, श्वास कुठे घ्यायचा, हे सर टेक्निक तुम्हाला जमतं आणि डिलिव्हरी सुलभ होते. किंवा प्रसूतीला वेदना सहन करायची शक्ती किंवा क्षमता त्या फिमेलची त्या बाईची वाढलेली असते, त्यामुळे हा एक प्रकार आहे. सेकंडली बटरफ्लाय म्हणजे ज्याला आपण भद्रासन म्हणतो, हे तर अगदी स्पेशली डिझाईन्ड फॉर फिमेल्स असं आसन आहे. तर या आसन स्थितीमध्ये जर तुम्हाला बसता आलं, किगल एक्सरसाइजेस ज्याला आपण अश्विनी मुद्रा म्हणतो, तर या टाईपचे एक्सरसाइजेस केले तर ती जी जागा आहे ज्याच्यातनं बेबी बाहेर येणार आहे तर त्या जागेचे स्नायू बळकट होतात आणि हेल्दी बेबी जन्माला येऊ शकतो आणि आईलाही त्रास कमी होतो. इवन हातापायाचे व्यायाम जेव्हा आपण करतो किंवा ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वज्रासन, ही जी आसनं आहेत ही काही मी नावं सांगते, ती तुम्ही जर केली तर त्याच्यातनं एक तर शरीराची बळकटी वाढते, स्नायूंची बळकटी वाढते आणि फिटनेस पण राहत, तुमचा फिटनेस तर वाढतोच आणि तुम्हाला सहन करण्याची क्षमता तुमची डेव्हलप व्हायला लागते. आणि असं म्हटलं जातं की जी बाई रेग्युलर योग करते किंवा व्यायाम करते ती 9 महिन्याच्या कालावधीत फक्त पोटाचाच भाग वाढतो, बाकीची पूर्ण बॉडी तशीच्या तशी लीन राहते. त्यामुळे त्याचा फायदा तिला नंतर वेट लॉस साठी सुद्धा पुढे होऊ शकतो.
0: आणि मला असं वाटतं की प्रत्येक 3-3 महिन्यातले व्यायामही
1: वेगवेगळे आहे. नक्कीच. पहिल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे 3-र्या महिन्यात, कारण पहिले 2 महिने आम्ही फक्त प्राणायाम आणि मेडिटेशनच घेतो. ज्या वेळेला बेबी सस्टेन होत असतं, तयार होत असतं किंवा वाढत असतं तेव्हा, कारण ते सगळंच नवीन नवीन असतं, त्या बाईला उलट्या होत असतात, तिची वेगळी मानसिक स्थिती असते, तिला करू का नको या द्विधा मनस्थितीत ती असते. त्यामुळे पहिल्या 2 महिने आम्ही तिच्याकडनं व्यायाम न करून घेता फक्त प्राणायाम आणि मेडिटेशन.
0: पुढील 3 महिन्यांच्या व्यायामाविषयी बोलूया पण आपण पुढचा कॉल घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
0: नमस्कार.
2: हॅलो.
0: नमस्कार.
2: राजीव गुजराती बोलतो, आरती गल्ली सिन्नर.
0: तुमचा रेडिओ थोडा लांब ठेवा.
2: माझा असा प्रश्न आहे की कामाच्या ठिकाणी स्त्रियांनी पीसीवर किंवा बस मध्ये कसे बसावे, पोस्चर कसं असावे त्यांचं उठण्याचं बसण्याचं.
0: धन्यवाद सर. हा फार महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारलाय, कारण मी ह्या प्रश्नावर येणार होते. कारण आजकाल स्त्रिया लॅपटॉप, मोबाईल आणि हे सगळं वापरत असतात आणि डोळ्यांवर पण ताण येतो,
1: परिणाम होत असतो. नक्कीच तुमचा प्रश्न खूप खरंच स्तुत्य आहे, कारण आज सगळ्याच महिला वर्गांना मी हे सांगू इच्छिते की जवळजवळ 8 ते 9 तास त्या लॅपटॉपवर असतात आणि लॅपटॉपवर काम करत नसेल तर त्या मोबाईलवर असतात. त्यामुळे नकळत मान, पाठ आणि डोकं यांची अलाइनमेंट बिघडते आणि मग त्यांना पाठदुखी किंवा स्पायनल कॉर्डला इंजुरी असं होऊ शकतं.

तर त्याच्यासाठी मार्जरासन वगैरे ही जी आसनं आम्ही करून घेतो त्याच्यामुळे पाठीची लवचिकता, मणक्याची लवचिकता वाढते. त्यामुळे व्यायाम करायलाच पाहिजे. त्याच्याबरोबर कामाला जर पर्याय नसेल, म्हणजे तुम्हाला लॅपटॉपला लॅपटॉपवर बसायलाच लागणं गरजेचं आहे, 8 तास जर तुम्हाला ऑप्शन नसेल, तर त्याच्याबरोबरीने आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही 2 तास बसलेल्या जागी जर बसलेला आहात तर साधारणपणे 15 ते 20 मिनिटाचा वॉक घेऊन या. जर कामाच्या ठिकाणी असाल तर आम्ही 30-3 असं पर्सेंटेज ठेवतो, म्हणजे 30 मिनिट वर्क अँड 3 मिनिट्स वॉक, 30 मिनिट्स वर्क 3 मिनिट्स वॉक. एव्हरी टाइम तुम्ही जर असं केलं तर तुमची मान परत प्रपोर्शन मध्ये यायला सुरुवात होते किंवा रेग्युलर बेस मध्ये येते आणि त्याच्यावर ताणही जाणवत नाही. कारण माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच महिला ह्याही तक्रार करतात की माझी पाठ दुखते, कारण त्यांना ऑप्शन नसतो. 8 तास काम तर करायला पाहिजे, शेवटच्या 9 महिन्यापर्यंत बायका काम करत राहतात आणि मग तो त्रास त्यांना होतो. त्यामुळे एक्सरसाइजनी हे कमी होतं. आमच्याकडे असे खूप सारे व्यायाम आहेत जे आम्ही गरोदरपणामध्ये करून घेतो बायकांकडून आणि त्यांना त्याचा त्रास अजिबात होत नाही. त्यामुळे नक्कीच बसायची पद्धत ही अतिशय छान पाहिजे.

0: ह्याही तक्रार करतात की माझी पाठ दुखते, कारण त्यांना ऑप्शन नसतो. 8 तास काम तर करायला पाहिजे, शेवटच्या 9 महिन्यापर्यंत बायका काम करत राहतात आणि मग तो त्रास त्यांना होतो. त्यामुळे एक्सरसाइजनी हे कमी होतं. आमच्याकडे असे खूप सारे व्यायाम आहेत जे आम्ही गरोदरपणामध्ये करून घेतो बायकांकडून आणि त्यांना त्याचा त्रास अजिबात होत नाही. त्यामुळे नक्कीच बसायची पद्धत ही अतिशय छान पाहिजे. जर घर वर्क फ्रॉम होम असेल तर टेबलावरच तुमचा लॅपटॉप पाहिजे आणि खुर्चीवरच तुम्ही बसलं पाहिजे, कुठेही सोफ्यावर किंवा कॉटवर असं बसू नका. नाहीतर नकळत काम करण्याच्या ओघामध्ये आपल्या शरीराकडे आपलं किती दुर्लक्ष होतंय हे नंतर जाणवतं.
1: बरोबर, पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो
2: हॅलो
0: हॅलो
1: नमस्कार
2: नमस्कार नमस्कार मॅडम
1: नमस्कार.
2: हा, माझा प्रश्न असा होता.
1: बोला.
2: आता 1 महिना आता गरोदर पण आहे. हा, त्यांनी किती वेळ रेस्ट घेतली पाहिजे?
1: रेस्ट घेतली पाहिजे. बर.
2: हा
1: बर बर.
2: आणि दुसरा प्रश्न असा होता की त्यांनी घरची काम करावी की आराम
1: करावा?
0: रेस्ट ही घेणं खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा म्हणतो की साऊंड स्लीप ही फार गरजेची आहे. मी मगाशी 4 पिलर सांगितले, त्यातला महत्वाचा भाग होता ती साऊंड स्लीप, म्हणजे चांगली झोप. पण आपल्याकडे झोपेच्या वेळाच एवढ्या बदलल्या आहेत सर की त्याचा त्रास बाईला होणारच आहे. जर तुम्ही 10-30 ला झोपलात आणि सकाळी 6-30 ला उठलात तर ती आयडियल वेळ आहे झोपायची आणि त्याच्यामुळे झोपही पूर्ण होते. कारण या फेजमध्ये रात्रीचं जागरण, ऍसिडिटी हे होत नाही. कारण तुम्ही जर उशिरा झोपलात तर सकाळी उठल्या तुम्हाला ऍसिडिटी होणारच आहे. त्यामुळे प्रयत्न करा की लवकर झोपाल आणि दुपारी सुद्धा साधारणपणे एक छोटीशी नॅप, जी वामकुक्षी ज्याला आपण म्हणतो, की बसून सुद्धा झोपलं तरी चालेल, किंवा एक 1/2 तास जर तुम्ही प्रॉपर रेस्ट घेतली तरी ती योग्यच ठरेल. त्यामुळे रेस्ट ही खूप महत्वाची गरज आहे या फेजमध्ये. आणि घरचं काम तुम्ही म्हणाला तसं सगळं घरचं काम करू शकता, फक्त उचलायचं किंवा वर ढकलायचं अशा काही गोष्टी असतील, किंवा बकेट उचलायचे किंवा मोठी बॅग वर टाकायचे, तर अशी शक्यतो जड अवजड कामं नको. हलकी फुलकी सगळी कामं, स्वयंपाक, इव्हन झाडू कटका, आम्ही तर योगामध्ये हे करून पण घेतो की झाडणं, पोछा करणं, बसून या ऍक्टिव्हिटीज, मलासन मध्ये बसून, या सगळ्या आम्ही ऍक्टिव्हिटीज करून घेतो. त्यामुळे या सगळ्या सिम्पल सिम्पल ऍक्टिव्हिटीज त्या नक्की करू शकतात.
1: आणि मला असं वाटतं आजकाल ही कमोड ही पद्धती जी आली आहे,
0: बरोबर,
1: भारतीय बैठकीने आपण हे सगळं मलविसर्जन केलेलं कधीही
0: चांगलं,
1: त्या पद्धतीने बसून लादी पुसणं वगैरे
0: हे
1: योग्य, म्हणजे प्रसूतीसाठी हे फार चांगलं,
0: सिम्पल आणि सोपं आहे.
1: हा, मगाशी तुम्ही म्हणलं होतं की आयर्न डेफिशियन्सी किंवा लो प्लासेंटा तुम्ही म्हटलं होतं,
0: बरोबर,
1: तशा पद्धतीने लादी पुसण्याने वगैरे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण टाळू शकतो.
0: आता बर्दिंग बॉल वगैरे पण आलेले आहे, त्यामुळे त्या बर्दिंग बॉल वर बसून सुद्धा आम्ही हे एक्सरसाइजेस घेतो, जेणेकरून त्यांचा पेल्विक एरिया किंवा वजायनल एरिया हा एकदम सुदृढ राहायला मदत होते. तुम्हाला माहित असेल मोठा बॉल असतो ज्याच्यावर बसून या महिला बाउन्स करतात किंवा मुव्हमेंट करतात किंवा स्कॉट्स करतात, त्या स्कॉटिंगमुळे सुद्धा प्रसूती सुलभ होते.
1: पुढचा कॉल आपण घेऊया. नमस्कार.
3: हॅलो. शेतकरी महिला वर्गांनी विशेष कुठली काळजी घ्यावी बरोबर? त्यांना तर शेतावर जाणे गरजेचेच असते,
1: मग ते
3: कशी पद्धतीने बसणं उठणं होतं, मग त्या काळात त्यांनी जावे की नाही जावे, किंवा गेले तर मग कशी काळजी घ्यावी?
1: नक्की नक्की.
0: छान छान छान प्रश्न आहे. महिलांनी काळजी घे, कारण तुमचं कामच खूप मेहनतीचं काम आहे. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही शेतामध्ये काम करता किंवा लागवड चालू असते त्यावेळेला तुम्हाला नॅचरलीच मलासन स्थितीमध्ये बसावं लागतं, म्हणजे आपण इंडियन टॉयलेट्समध्ये बसतो त्या स्थितीमध्ये बसून तुम्ही काम करत असा, ही खूप योग्य आणि सुलभ क्रिया आहे. आणि आम्ही हे मुद्दाम, शहरातले लोक हे मुद्दाम करतो, ते तुम्हाला सहज मिळत आहे, त्यामुळे इझिली तुम्ही हे करू शकता. पण जास्त वेळ सुद्धा करणं चुकीचं आहे. जर तुम्ही 3-3 तास जर त्याच पोझिशन मध्ये बसत असाल तर तेही चुकीचं आहे. त्यामुळे मधन मधन तुम्हाला उठून बाकीच्या म्हणजे रेस्ट किंवा वॉक करता आला पाहिजे किंवा आराम करता आला पाहिजे, झोपलं पाहिजे. तसंच तुम्ही सात्विक जेवण जेवत असता, जी लोक शेतकरी वर्गात आहेत ते स्वतःच पिकवतात, स्वतःच खात असतात, त्यामुळे चांगल्या निरोगी वस्तू तुम्हाला मिळत असतात, त्यामुळे नक्कीच तुमचा आहारही चांगलाच असला पाहिजे. आणि रेस्ट ही सुद्धा तेवढीच गरजेची गरजेची

0: आहे, कारण जेवढं तुम्ही शेतामध्ये काम करता तेवढं आरामाची सुद्धा बायकांना गरज आहे. त्यामुळे नॅचरली पूर्वीच्या काळी तर बायका असं सहज जायच्या शेतामध्येच, त्यांची डिलिव्हरी व्हायची, म्हणजे इट वॉज सो इझी की जाऊन तिथल्या तिथे ते बच्चू घेऊन घरी यायच्या. म्हणजे अशाही बायकांनाचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. आता आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, इवन गावागावांपर्यंत हॉस्पिटल चांगली पोहोचलेली आहेत, चांगल्या टेक्निकली सुद्धा आपण साऊंड आहोत, त्यामुळे त्याचा वापर करा. सगळ्या इंजेक्शन जे डॉक्टर तुम्हाला सांगतील, लसीकरण जे काय असेल त्याचा तुम्ही त्या महिलेला व्यवस्थित 9 महिने उपचार करून आणि मग त्याप्रमाणे तुम्ही फॉलो केलं तर ते नक्कीच चांगलं राहील. म्हणजे आहार, विहार, विचार या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण असेल.
1: बरोबर. आणि मला असं वाटतं की आपण पूर्ण 9 महिन्यात विशेष काळजी घेतो, त्या आधीही काळजी घेतो, इतकं छान सगळं खाल्लं जातं आणि आजूबाजूचे पण खूप काळजी घेत असतात. पण पुन्हा एक विषय असा येतोच की पुन्हा गर्भारपणात वाढलेलं वजन आणि मग त्यानंतर मग स्त्रीला वाटतं की नाही आता माझं वजन खूप वाढलं होतं आता मी काय करू,
0: मी बेडअप झाले. पण मला नेहमी हे सांगावं असं वाटतं की तो सुद्धा एक फेजच आहे ना, तो सुद्धा त्यांनी एन्जॉय करायला पाहिजे की या फेज मध्ये मी गेले आणि तिथून मी परत पूर्ववत आले. तर हा जो पर्याव म्हणजे आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशनचा जो फेज आहे तो जर महिलेने एन्जॉय केला तर नक्कीच तिला पण आनंद होईल की अरे मी या लेवल पर्यंत जाऊन परत पूर्ववत आले. आता याच्यासाठी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तेल, तूप, मध, गुळ, साखर ह्याचं प्रमाण कमीच असायला पाहिजे, त्याबरोबरीने एक्सरसाइज झाला पाहिजे आणि मेंटली सुद्धा रिलॅक्स असायला पाहिजे. मी जाड झाले, मी जाड झाले हे जर सातत्याने तुम्ही स्वतःला सांगत राहिलात तर काय होतं, तुमच्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या ऍब्झॉर्ब करत राहतात, निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येत राहते. त्यामुळे तुम्ही असं सांगा की मी आज बाळासाठी जाड झाले किंवा माझं थोडंसं वजन वाढलंय, मी प्रॉपर आहार घेईन, माझ्या बाळाला दूध पाजल्यानंतर मला आता हळूहळू कमी पण व्हायचंय, मला ऑफिस पण सुरू करायचंय, मला माझ्या कामावर रुजू व्हायचंय आणि मला पूर्ववत दिसायचं पण आहे, तर त्यासाठी मला जेवढे शक्य होतील तेवढे मी प्रयत्न करीन आणि हळूहळू माझ्या पेस प्रमाणे मी आहारावर कंट्रोल ठेवून, व्यायामावर कंट्रोल ठेवून मी पूर्ववत येईन. त्यामुळे नक्कीच वजन कमी करणं हे स्व तिच्याच हातात आहे जे वाढलेलं आहे, पण त्याचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही. शी शुड एन्जॉय दॅट फेज.
1: नक्कीच. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात, आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आरतीताई आरती खाडीलकर आजकडे आल्या होत्या आणि त्यांनी गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना यावर आपल्याला मार्गदर्शन केलं. आरतीताई तुमचे खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.

0: आजच्या आरोग्य दर्पण या
1: श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला होता. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचा 1 वाजला आहे. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बीएलओकडे जमा केले नाही. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाहीत. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमार 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचे नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेतली जाणारी संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झारखंड सरकारनं घेतला आहे. टीडीपीएल या खासगी संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर सर्व परीक्षाही सरकारनं रद्द केल्या आहेत. गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर सरकारनं काल रात्री हा निर्णय जाहीर केला. याशिवाय 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांची चौकशी सरकार करणार आहे. या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आहे. देवेंद्रनाथ महातो आणि इतर आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयानंतर उपोषण मागे घेतलं आहे. या सर्व परीक्षांची सीबीआय चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असं विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या परीक्षांमधून निवड होऊन नोकरी लागलेल्या उमेदवारांनी त्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाशी संबंधित विविध ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयानं छापे टाकले. यापूर्वी कर्नाटक लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष शिवशंकरप्पा एस साहूकर यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्रश्नपत्रिका फोडणे, ओएमआर शीट्समध्ये फेरफार आणि सरकारी नोकरीसाठी उमेदवारांकडून 70 ते 80 लाख रुपयांची लाच मागितल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ईडीने शिवशंकरप्पा आणि कर्नाटक लोकसेवा आयोग च्या काही सदस्यांची निवासस्थाने तसंच संबंधित खाजगी कंपन्यांमध्ये छापे टाकले. मजुरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन डंपरला धडकून झालेल्या अपघातात 8 जण ठार तर 32 जण जखमी झाले आहेत. हा अपघात काल मध्यरात्री 1 सुमारास मध्य प्रदेशातल्या भिंड ग्वालेर राष्ट्रीय महामार्गावरील छिमका गावाजवळ झाला. मृतांमधील सर्वजण उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी इथले असून ते भात लागवडीचं काम पूर्ण करून परत येत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉक्टर सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी म्हणून तरुण चुग यांची नियुक्ती झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 12वी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक सुरू असून त्यात सदस्य देशांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, धोरणकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या बैठकीत पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा, सहमती निर्माण करणं तसंच पर्यावरणीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भर देण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
भूपेंद्र यादव बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. लवचिकता

0: दोन्मिळ सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी अशी या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे. दरम्यान पर्यावरणीय कार्यगटासाठी अधिक भरीव सहकार्य करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामांसाठी सक्रिय सहभागासाठी आपण इच्छुक असल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक आयोगानं दिलेल्या मतदार ओळखपत्र प्रणालीचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्यासाठी आदर्श प्रणाली असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात वैध फोटो ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा घेतल्या जातात असा प्रश्न कुमार यांनी उपस्थित केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसंच अमेरिकन काँग्रेसनं सेफ गार्ड अमेरिकन वोटर एलिजिबिलिटी सेव्ह अमेरिका ऍक्ट मंजूर करण्याची पुन्हा मागणी केली. भारतात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 64,20,000 अधिक नागरिकांनी मतदान केल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी पोस्टमध्ये केला आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये मतदार ओळख प्रणाली अधिक मजबूत असून अमेरिकन निवडणूक व्यवस्थेतही अशाच प्रकारच्या उपायोजनांची गरज त्यांनी पुन्हा व्यक्त केली. गाझामधल्या प्रस्तावित शस्त्रसंधीच्या प्रस्तावावर चांगली प्रगती झाल्याचा अमेरिकेनं दावा केला आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्यू यांच्यासोबत 4 तास चर्चा झाल्याचं अमेरिकेचे विशेष दूत जेरेड कुशनर म्हणाले. गाझाची पुनर्बांधणी, सैन्य हटवणं आणि इस्रायल सुरक्षेच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजांनी खराब सुरुवात केली. भारताचा निम्मा संघ तंबूत परतला असून एकाही खेळाडूला अर्धशतक देखील झळकवता आलेलं नाही. पहिल्या डावात 1.5 शतक झळकवणारा देवदत्त पड्डीकल 44 धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 5 बाद 139 धावा झाल्या होत्या आणि भारताकडे 317 धावांची आघाडी आहे. पहिल्या डावात भारतीय संघानं 462 धावा केल्या होत्या पण श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 284 धावांवर बाद झाला. मानव सुतारनं 4 आणि रवींद्र जडेजानं 3 गडी टिपले. केंद्र सरकारनं ग्रँड मास्टर विदित गुजरात आणि दिव्या देशमुख यांच्यासह 19 खेळाडूंना आज अर्जुन 2025 पुरस्कार जाहीर केले. अर्जुन पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंमध्ये अथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल वी आणि प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टीसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र दिव्यांग, नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करायला उच्चस्तरीय समितीची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडिओ चित्रण या समितीकडे द्यायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे. मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 32 जण जखमी. भारतातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक. आणि विदित गुजराती दिव्या देशमुख सह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: कई बार हम दो राहे पर खड़े होते हैं, समझ नहीं पाते कि क्या सही है क्या गलत. जिंदगी से हम चाहते कुछ और हैं और होता कुछ और है. तभी मन खुद से सवाल करता है कि हमने जिंदगी से ये तो नहीं चाहा था. गुलजार एक बेजोड़ गीतकार हैं. वो जो शब्द रचते हैं वो सिर्फ उनके नहीं होते, हमारे और आपके होते हैं. 1983 में आई फिल्म मासूम का ये गाना दिल के करीब है. इसके अलावा आनंद का एक डायलॉग जो बहुत ही मशहूर हुआ वो है, बाबू मोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं. ये भी बहुत सारे श्रोताओं ने लिखा है. और इसके अलावा एक श्रोता है जो भागलपुर छोड़ाए छोड़ाए हम वो गलियां, एक और श्रोता है जो

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 3 वाजले आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या 2 डावात भारताच्या 193 धावा. SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. SIRच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी SIRच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज BLOकडे जमा केले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी BLOकडे अर्ज दिले नाही. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप

मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यांना घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय लेखी कारण नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलिसी कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी देखील ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमल्ली बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. 20 जुलै रोजी संसदेवर निघालेल्या मोर्चाचे व्हिडिओ या समितीला द्यायचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या आंदोलनामध्ये 2800 अधिक समाजकंटक सहभागी झाल्याचं पोलिसांना आढळून आलं अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी न्यायालयात दिली. विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिजवणाऱ्या शाळांना परवाना आठवड्याभरात घेण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. 2020 मध्ये खानावळ संवर्गात परवाना घेण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले होते. मात्र अनेक शाळांनी अद्यापही परवाना घेतलेला नाही. मराठी न येणाऱ्या प्रवासी वाहन चालकांवर कारवाई करण्याचा आराखडा परिवहन विभागाच्या उद्याच्या बैठकीत ठरवला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मराठी येत नसलेल्या चालकांना 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यानंतर सुधारणा झाली नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित होईल. तरीही मराठी न शिकणाऱ्यांचा परवाना कायमचा रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. परिवहन विभागानं राबवलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम अभियानात 1,65,000 अधिक चालकांनी सहभाग नोंदवला होता. उर्वरित चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी सहकार्य केलं जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी संवर्गात 10.5 लाखांहून अधिक परवानाधारक चालक आहेत. मराठी जेंजी प्रेक्षक वर्ग अन्य भाषिक मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा यासाठी मूळ आत्मा कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञान व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रभावी निर्मिती मूल्यांचा वापर करणारा चित्रपट निर्माण करण्याची गरज आहे. अशा चित्रपटांच्या निर्मितीचा आर्थिक भार केवळ निर्मात्यांवर पडू नये यासाठी राज्य शासन त्यात सहभागी होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज केली. ते मुंबईत आयोजित परिसंवादात बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अमेरिकेतला द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलर्स इतका होण्याचं उद्दिष्ट दोन्ही देशांमधील भागीदारी विषयीची अतुलनीय क्षमता दर्शवतं असं प्रतिपादन भारतातले अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. भारत अमेरिका भागीदारी आता फक्त पारंपरिक व्यापार आणि गुंतवणुकीच्या पलीकडे गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ पायाभूत सुविधा बाजारपेठा तंत्रज्ञान परिसंस्था असून अमेरिकन कंपन्यांनी राज्याकडे व्यापक विकासाचं एक व्यासपीठ म्हणून पाहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले.
विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे, तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉक्टर सतीश पुनिया यांची, तर

0: राज्य प्रभारी तरुण घुच यांची नियुक्ती झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरे याचा समावेश होता आणि 2024 मध्ये सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेप सुनावली होती. या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही अंदुरे दोषी आहे, पण दोन्ही प्रकरणात जामीन मिळाल्यानं कारागृहातून बाहेर पडण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत नगर परिषद आणि शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोन नगरसेवकांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल अपात्र घोषित केलं. चौकशी दरम्यान दोन्ही नगरसेवकांनी केलेलं अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम यांचे पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्त येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागानं काल निलंबित केलं. मद्यपान करून ते शाळेत येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. या शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा, विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर आंदोलन पुकारलं आहे. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना 2025 अर्जुन पुरस्कार आज जाहीर केले. ॲथलेटिक्स खेळाडू तेजस्विनी शंकर, मोहम्मद अजमल, व्ही प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टीसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमे नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाज प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅराऑलिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथे सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलिसी कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताच्या सर्व बाद 193 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
5: पुना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.
6: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
1: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचे अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.
7: छोटे छोटे कटोरे ले आप, ग्लास,
8: घरेलू काम का,
7: घरेलू काम से शुरुआत ही कर देते थे कि ये करना है. अच्छा, अंधेरा होने से पहले घर के अंदर ही आ जाना है, बाहर नहीं जाना. तो इस तरह की छोटी छोटी बातें माँ अक्सर सिखाया करती है अपने बच्चों को. और हम अक्सर बेटियों

0: ये थी जाने माने अभिनेता यशपाल शर्मा और उनकी पत्नी प्रतिभा शर्मा से ममता सिंह की बातचीत। आज आपने सुना पहला भाग। रिकॉर्डिंग इंजीनियर भावना सिंदल, संपादन सहयोग झरना सोलंकी, प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक।
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र। श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजले आहेत। आता आम्ही ठळक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत, तोवर प्रतीक्षा करावी।

0: नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विशेष मतदार यादी पुनरीक्षणात राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केले नसल्यानं प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल. सुमारे 4000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्प बाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 19 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. ॲथलेट तेजस्वी शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू त्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टियोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 493 अंकांची घसरण झाली आणि तो 77,235 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 133 अंकांची घसरण नोंदवत 24,155 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
4: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
1: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणी अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर.

0: प्रस्तुत है कार्यक्रम तराने नए पुराने।
1: तराने नए पुराने।

0: नई दिल्ली में BWF बैडमिंटन विश्व चैंपियनशिप में उन्नति हुडा महिला सिंगल्स के दूसरे दौर में पहुंच गई हैं। उन्नति ने म्यांमार की थेत हतार थुजार को हराया। महिला डबल्स में सिमरन सिंह और कविप्रिया सेल्वम, वहीं मिक्स डबल्स में आशीष सूर्या और अमृता प्रमुदेश तथा रोहन कपूर और ऋत्विका शिवानी गड्डे की जोड़ी को हार का सामना करना पड़ा। भारत ने श्रीलंका को गोल में पहले क्रिकेट टेस्ट मैच में जीत के लिए 372 रन का लक्ष्य दिया है। जवाब में श्रीलंका ने चौथे दिन ताजा समाचार मिलने तक 4 विकेट पर 79 रन बना लिए हैं। इससे पहले आज भारत की दूसरी पारी 193 रन पर सिमट गई। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर संस्कृती बेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या अधिवेशनात प्रतिपादन। न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार। अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आणि विदित गुजराती यांच्यासह 17 खेळाडूंना 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर। आता सविस्तर बातम्या। गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार आहे। भविष्यातील विविध क्षेत्रातील गरजा लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि विकास, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर यासोबतच पायाभूत सुविधांची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे। त्यामुळे समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचं महाराष्ट्र हे यशस्वी डेस्टिनेशन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते। भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 500 अब्ज डॉलर्स इतका होण्याचं उद्दिष्ट दोन्ही देशांमधील भागीदारी विषयीची अतुलनीय क्षमता दर्शवतं असं प्रतिपादन भारतातले अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी यावेळी केलं। न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे। त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत। या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत। सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय लेखी कारणं नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे। तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री, राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयात गडचिरोली इथल्या जिल्हा क्रीडा संकुलातील दुसऱ्या टप्प्यातील विविध क्रीडा सुविधांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे क्रीडा संकुलाच्या सुमारे 80 कोटी 12 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांसाठी अनुदान मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे। त्याचप्रमाणे अन्य महत्वपूर्ण निर्णयात किमान आधारभूत किंमत योजनेत 2024-25 हंगामातील खरेदी करण्यात आलेल्या धान आणि भरडधान्य वाहतूक खर्चाकरिता 328 कोटी 47 लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्य कास्तकार, आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं गडचिरोली तालुक्यातील कनेरी इथे विभागीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार डॉ मिलिंद नरोटे उपस्थित होते। गडचिरोली जिल्ह्यात 6,500 हेक्टरपेक्षा अधिक जलक्षेत्र मत्स्यपालन उपलब्ध आहे। मात्र बहुतांश मच्छीमारांकडून अद्याप पारंपरिक पद्धतीने मत्स्य व्यवसाय केला जात असल्यानं मत्स्य उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाची आवश्यकता आहे। या पार्श्वभूमीवर कनेरी येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राच्या अखत्यारीतील 2.89 हेक्टर विनावापर जमीन मत्स्य व्यवसाय विभागाला उपलब्ध करून देण्यास शासनानं मान्यता दिली आहे। अमरावतीतील प्रसिद्ध तिरंदाज यशदीप संजय भोगे याच्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेतील ऐतिहासिक सुवर्णपदकाची दखल घेत त्यांच्या या कामगिरीसाठी राज्य शासनानं 52,50,000 पारितोषिक निधी मंजूर केला आहे। त्यांचे मार्गदर्शक गणेश विश्वकर्मा यांनाही 5,25,000 पारितोषिक निधी आजच्या क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आला आहे। ढाका इथं नोव्हेंबर 2025 झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद

0: स्पर्धेत पुरुष रिकव्ह सांघिक प्रकारात यशदीप भोगे, अतनु दास आणि राहुल या भारतीय पुरुष रिकव्ह संघानं अंतिम फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं होतं. भारताचं हे 18 वर्षातील पहिलं आशियाई सांघिक सुवर्णपदक ठरलं. SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातील 2 कोटीहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. SIRच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी SIRच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज BLOकडे जमा केले नाही. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37% तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी BLOकडे अर्ज दिले नाहीत. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. दरम्यान SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि CBIच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि V. मोहन्ना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. 20 जुलै रोजी संसदेवर निघालेल्या मोर्चाचे व्हिडिओ या समितीला द्यायचे आदेश न्यायालयानं दिले.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर शहरातील काही शाळांना धमकीचे ईमेल प्राप्त झाल्यानं खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाला शाळांमध्ये पाठवण्यात आलं असून पालकांना बोलावण्यात आलं होतं. नागपुरातील वर्धमान नगर इथल्या सेंटर पॉइंट स्कूलमध्येही बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी झाली. आतापर्यंत तपासणीत कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक पदार्थ आढळला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीचा पाया भक्कम करावा आणि विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं असं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यवतमाळच्या पुसद इथं आयोजित वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात केलं. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात राहुल नार्वेकर, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते राज्यातील 10 प्रगतीशील शेतकरी आणि एका संस्थेला पुरस्कार वितरित करण्यात आले. केंद्र सरकारनं नागपूरच्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आणि विदित गुजराती यांच्यासह 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. एथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रीसा जॉली, पुल्लेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग डिंबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमई नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उन्नती हुड्डानं म्यानमारच्या थेट हत्तार थुजारचा सरळ 2 गेममध्ये पराभव करत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आता उपउपांत्यपूर्व फेरीत उन्नतीचा सामना कॅनडाच्या 13व्या मानांकित मिशेल ली हिच्याशी होणार आहे. दरम्यान भारताची अशित सूर्य आणि अमृता प्रमुथेश ही जोडी तुर्कीयेच्या एमरे सोनेमेज आणि येसेमेन बेक्टास यांच्याकडून रोमहर्षक सामन्यात पराभूत झाली. आज संध्याकाळी भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या कॉन्सिल फिलमून विरुद्ध खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दुसरा डाव आज 193 धावांत आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. विजयाचा पाठलाग करताना आज दिवसाअखेर श्रीलंकेनं 4 गडी बाद 84 धावा केल्या आहेत. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ आज संध्याकाळी नेदरलँड्समधील वॅनगर हॉकी स्टेडियमवर साखळी फेरीतील आपल्या

दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6:30 सुरू होईल. भारतानं चीन विरुद्ध 2-2 अशी रोमांचक बरोबरी साधत आपल्या मोहिमेची सुरुवात केली, तर दक्षिण आफ्रिकेला सलामीच्या सामन्यात इंग्लंडकडून 4-0 असा पराभव पत्करावा लागला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेसह इंग्लंड आणि चीन यांचा समावेश पूल डी मध्ये आहे. गटातील अव्वल 2 संघांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या अधिवेशनात प्रतिपादन. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख आणि विदित गुजराती यांच्यासह 19 खेळाडूंना 2025 चे अर्जुन पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 2रा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बेएलओकडे जमा केलेले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. त्यापैकी केवळ 2,25,00,000 मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77,00,000 कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार बीएलओंना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% म्हणजे 28,61,000 मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाहीत. ही संख्या 36 लाखांपेक्षा जास्त आहे. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. आकडेवारीचा विचार करता पुण्यातल्या 28,70,000 आणि नागपुरातल्या 14,44,000 मतदारांचे अर्ज मिळाले नाहीत. हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिलेले नाहीत. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्प बाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या 2रा टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,000 अधिक हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळेल. युसीआय रोल्ड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. हा मार्ग मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसरांना जोडणार आहे. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक

आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही. आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत. या अंधत्वा संदर्भातील कोणतेही प्रश्न, शंका आणि माहितीसाठी

0: पुणे शहरात न आणता शहराबाहेरून वळवून वाहतूक कोंडी कमी करणं हा या रिंग रोडचा उद्देश आहे. नवी दिल्लीतल्या पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल देवाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत, ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. ॲथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 4 बाद 84 धावा झाल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100वा षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ संपला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचं किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत. गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेतल्या प्रगतीत भारताला जगाशी जोडणारं महाराष्ट्र हे समृद्ध भारताच्या निर्मितीचं प्रवेशद्वार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या संधींचा लाभ घेऊन अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावं. राज्य शासन त्यांना इथलं कौशल्य, बाजारपेठ, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरेंचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विहित गुजराती, दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव

93 धावा दाटवला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4-84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहा,
1: पर हम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानातील भात पीक व्यवस्थापन या विषयी डॉक्टर अमोल दहीफळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत। शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रोतेहो, हल्ली वातावरण फार बदलत आहे, कधी खूप जोरात पाऊस येतोय तर काही दिवस कोरडे जात आहेत, तर बदलत्या हवामानात भात पीक व्यवस्थापन कसं करायला हवं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। आणि याबद्दल आज आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत पालघर मधील कृषी संशोधन केंद्र येथील तज्ज्ञ डॉक्टर अमोल दहीफळे। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
4: नमस्कार।
3: सर, बदलतं हवामान आहे म्हणजे नेमकं काय?
4: बदलतं हवामान मध्ये जे पावसाचं चक्र आहे, जे हवामानाचं चक्र आहे, त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत, म्हणजे आपण सांगतो की मृग नक्षत्राच्या वेळेस 7 जूनला पाऊस येतो, तर हे चक्र सगळं बदललेलं आहे। पावसाची अतिवृष्टी होणं, पावसामध्ये खंड पडणं, खूप कमी कालावधीत अधिक पाऊस पडणं, आणि खूप मोठा कालावधी खरीप हवामानाचा हा कोरडा जाणं, हे जे सगळे मोठे बदल आहेत, ह्या बदलाला आपण हवामानातील बदल असं शेतकरी मित्र प्रामुख्याने संबोधत असतात। आता यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे तापमान आहे, तापमानामध्ये सुद्धा बदल होत आहेत। जे तापमान 40-42 डिग्री सेल्सिअस पर्यंत होतं अधिक जायचं उन्हाळ्यामध्ये, ते आता 45-46 पर्यंत काही ठिकाणी, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जातं। आणि थंडीच्या दिवसामध्ये खरीप हंगामामध्ये सुद्धा तापमान मोठ्या प्रमाणात हे कमी होतं। ह्या सगळे जे बदल आहेत हे खूप जलद गतीने होत आहेत, आणि ह्या बदलांना सगळे आपण बघतो की हवामानातील हे बदल प्रामुख्याने ते जाणवतात, आणि याचा मोठा विपरीत परिणाम हा शेतीच्या उत्पादकतेवरती होत असतो।
3: बरोबर। यंदा आपण पाहिलं की अल निनोची परिस्थिती आहे असं सतत वेगवेगळ्या ठिकाणांहून बोललं जात होतं, तर ही जी भूमिका आहे हवामानाची, तर त्याबद्दल काय सांगाल?
4: अल निनो म्हणजे प्रामुख्याने मी आपल्याला सांगू इच्छेल की प्रशांत महासागराच्या समुद्राच्या पृष्ठावरील तापमान जेव्हा वाढतं, आणि तिकडची जी वारे आहेत ती वारे आपल्या भारताच्या बाजूने वाहत येतात, आणि ते तापमान जेव्हा वाढतं त्याचा विपरीत परिणाम हा जो होतो ना, त्या प्रक्रियेला अल निनो असं संबोधित दिलं जातं। आणि अल निनोमुळे काय होतं, अल निनोचे परिणाम असे आहेत की पावसाळ्यात 10-15 दिवस त्याचा खंड जाणवतो, आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती जाणवते। ह्या ही जी प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेमुळे जी वातावरणातील सगळी जी बदल आहेत मुख्य

0: ह्याला मोठा एक भार भेटतो आणि पावसाची कमतरता, पावसाचं जे वितरण आहे त्याच्यामध्ये अनियमितता होते. ही एक प्रामुख्याने मोठी घटना ह्या दरम्यान होते. पाऊस उशिरा होतो, खंड पडतो आणि काही काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होते. हा एल निनोचा हा एक मोठा परिणाम ह्या बदलत्या हवामानामध्ये दिसून येतो आणि ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो की एल निनोचा हा सगळा परिणाम आहे. आणि ह्या परिणामामुळे भाताचं जे उत्पादन आहे, ह्या दीर्घ पावसाचा खंड असेल किंवा अतिवृष्टी असेल, मोठ्या प्रमाणात भाताच्या उत्पादकतेवरती, भाताच्या रोपवाटिकेवरती परिणाम होतो आणि प्रामुख्याने भाताचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घटतं. हा याचा एक मोठा परिणाम होतो.
1: भात हे पाऊस पडल्यानंतर घेतलं जाणारं पीक आहे, तर बदलत्या हवामानाचा भात पिकावर जो परिणाम होतो तो सर्वाधिक कोणत्या टप्प्यामध्ये होतो?
0: आता महत्वाची गोष्ट आहे की खरीप आपला चालू होतो जून पासून आणि पावसाचा आगमनानुसारच खरीप चालू होतो. तर ज्या भाताच्या वेगळ्या वेगळ्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाची रोपवाटिकेची अवस्था आहे. नंतर लागवड, पुनर्लागवड करतो ती अवस्था आहे. फुटवे फुटायची अवस्था आहे. फुलोरे धरायची अवस्था आहे. नंतर दाणे भरण्याची अवस्था आहे. ह्या सगळ्या अवस्था खूप महत्वाच्या असतात भाताच्या उत्पादनासाठी. आणि ह्या सर्व अवस्थेमध्ये कधीही अति पाऊस पडला किंवा पावसाचा खंड पडला किंवा कमी कालावधीत मोठा पाऊस आला आणि पावसाचा मोठा खंड पडला, कोरडा असं वातावरण झालं, त्याचा खरोखर मोठा परिणाम ह्या अवस्थेमध्ये असतो. सुरुवातीला मी सांगू इच्छेल की रोपवाटिकेची जी अवस्था असते, आपण 21 दिवसाचं रोप असं भाताचं लावत असतो आणि ह्या पहिल्या भाताचं रोप जर आपलं जोमदार आणि सज्जल असं नसेल तर त्याचा खरोखर दुष्परिणाम जाणवतो. शिफारसी विद्यापीठाचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळे म्हटलं जातं की 21 दिवसाचं रोप पेरल्यानंतर तर साधारणतः ते लागवडीसाठी अतिशय योग्य तो कालावधी असतो. आणि ह्या कालावधीमध्ये जर भात कोरडवाहू प्रकारच्या शेतीमध्ये जर पावसाचा खंड पडला तर जोमदार रोप तयार होणार नाही, ते रोप लावणी योग्य राहणार नाही, परत कीड रोगास लगेच बळी पडणार असं रोप ठरेल आणि त्याचा मोठा परिणाम हा भाताच्या उत्पादनावरती होतो. नंतरची दुसरी अवस्था आहे की पुनर्लागवड, त्याच्यामधला जर कालावधी वाढला, नंतर त्यामुळे जर तुमचा फुटवे फुटण्याचा कालावधी वाढला, नंतर फुटवे फुटल्यानंतर फुलोऱ्याचा कालावधी वाढतो आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये जर मोठा खंड पडला, पावसाचं जर वातावरण बदलतं मिळालं, अतिवृष्टी असेल किंवा खंड पडला, ह्या दोन्हीचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या अवस्थेमध्ये भाताच्या पिकावरती आपल्याला प्रामुख्याने दिसतो.
1: बरं, म्हणजे भात लागवडीनंतर कोणत्याही अवस्थेमध्ये पाऊस प्रमाणात पडणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर, पावसाला उशीर झाला तर शेतकऱ्यांनी काय करणं अपेक्षित आहे?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या पूर्ण कृषी व्यवस्थेमध्ये जे आपला महाराष्ट्र शासन असेल किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषद असेल यांच्यामार्फत प्रत्येक शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी मौसम सेवा ह्याद्वारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती की पुढच्या काळामध्ये, पुढच्या 5 दिवसामध्ये कशा प्रकारचं हवामान साधारणतः त्या विभागामध्ये राहणार आहे असे सरळ सरळ संदेश दिले जातात. ह्या संदेशाला अनुसरूनच त्यांनी ती पेरणी करावी. पावसाला उशीर होणं हे अपेक्षित असतं. कृषी विभागामार्फत, विद्यापीठांमार्फत, संशोधन केंद्रामार्फत ह्याची जनजागृती केली जाते की आत्ताच आपण पेरणी करू नका, मान्सून आलेला नाहीये. कधी कधी हा पूर्व मान्सून पाऊस असतो, कधी कधी शेतकरी त्याचा चुकीचा अर्थ समजून घाई करतात पेरणीची, तर पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत मान्सूनचं आगमन होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई न करणं हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि योग्य वाणांची निवड करणे, चटई पद्धतीने त्याची लागवड करणे, उशीर झाल्यानंतर चटई पद्धतीने रोपांची लागवड करून मग तो मशीनद्वारे कसं पेरता येईल त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि प्रभावी पाऊस झाल्यानंतर लगेच त्याची पेरणी करून त्याची रोपांची पुनर्लागवण करायची. पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाची मुद्दा आहे की जोपर्यंत कृषी विभागामार्फत, विद्यापीठांमार्फत मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा होत नाही तोपर्यंत शेतकरी मित्रांनी पेरणीची घाई करू नये. असं झाल्यास त्याला परत पुनर्पेरणी करण्याची गरज भासवेल आणि त्यावेळेस बियाणं उपलब्धता हा एक महत्वाचा विषय ठरू शकतो आणि त्याच्यामुळे त्याचा तो हंगाम हा त्रासदायक होऊ शकतो. ही एक महत्वाची गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते.
1: एकंदरीतच शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज जो आहे तो वेळोवेळी पाळला पाहिजे.
0: होय, निश्चित.
1: अतिवृष्टी झाल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात शेतकऱ्यांनी?
0: आपण बघतो, आपण जी चर्चा करतोय वातावरणातील बदल म्हणजे पावसाचा खंड किंवा कमी कालावधीमध्ये खूप अतिवृष्टी, म्हणजे एका दिवशी 500-600 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद सुद्धा ह्या 2026 सीजन मध्ये बघितलेली आहे. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा अतिवृष्टी होते तर अतिरिक्त जे पाणी पडलेले आहे आपल्या शेतामध्ये त्याचा लगेच निचरा करायचा आहे. बांध फुटलेले असतील तर बांध बंदिस्ती करून घ्यायची आहे, तो एक महत्वाची गोष्ट. आणि पाणी ओसरल्यानंतर जे नत्र आहे म्हणजे नायट्रोजन जे सगळ्यात महत्वाचं अन्नद्रव्य आहे त्याची काय परिस्थिती, त्यानुसार परत ते एक थोडासा हलकासा डोस आपण द्यावा पिकाला. आणि किडींचा किंवा रोगाचा काय प्रादुर्भाव आहे तो तपासणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी शेतामध्ये जाऊन त्याचं व्यवस्थित

0: निरीक्षण घेऊन मग त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करता येतील. आणि काही काही ठिकाणी रोपं वाहून जातात अतिवृष्टीने,
1: बरोबर,
0: तर अशा ठिकाणी परत पुनर्लागवड करायची, काही ठिकाणी रोपं उपलब्ध असेल तर त्याची पुनर्लागवड करून घ्यावी आणि आपली बांधबंदिस्ती करून अतिरिक्त पाणी काढून आपलं शेत व्यवस्थितरित्या भाताच्या शेतीसाठी ठेवावं, हे महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये सूचना आहेत.
1: आता अशीच विपरीत परिस्थिती सुद्धा कधी उद्भवते की पाऊस अगदीच कमी पडलाय, कोरडं झालंय सगळं, तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं?
0: अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पुनर्लागवड जेव्हा शेतकरी करतात 21 दिवसानंतर, त्यानंतर जर कालावधी पावसाचा खंड पडला तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेलं संरक्षित पाणी, त्यांचं तळ असेल, डबके असतील किंवा त्यांच्याकडे बोरवेल असेल, अशा वेळेस सुरक्षित करण्यासाठी त्या पिकांचं ते एक जीवनरक्षक पाणीची सिंचनाची गरज आहे. नंतर तण नियंत्रण करणे, जे त्या जास्त पाणी घेणार नाहीत त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि जमिनीत ओल राहावी ह्याच्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं पाणी द्यावं आणि त्याच्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात हवं, त्याची पण एक महत्वाची गोष्ट आहे. जमीन ही आरोग्यदायी आणि सक्षम असली पाहिजे, त्याने असलेलं पाणी धरून ठेवलं पाहिजे, ह्याच्यासाठी शेतकरी मित्रांनी तयार राहिलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात होणार आहेत आणि हिरवळीच्या खतांचा वापर जर केला तर आपल्याला दीर्घकाळी मोठ्या प्रमाणात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची आपण यामध्ये वाढवून ठेवू शकतो, तर ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे.
1: बरं, आता या सगळ्यामध्ये एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे खतांची मात्रा, तर मग खत व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: आता अतिवृष्टीमुळे जे सगळ्यात महत्वाचं मूलद्रव्य अशी नमूद केल्याप्रमाणे नत्र असतं, तर नत्र हे अतिशय चंचल असं मूलद्रव्य आहे जमिनीमध्ये, ते लगेच वाहून जातं. जेव्हा आपण नायट्रोजन किंवा नत्र जमिनीमध्ये टाकतो एकतर तो पिकांकडे जातो, नंतर वाहून जातो, वातावरणात उडून जातो, मुळांच्या खालच्या स्तराला तो जातो जो उपलब्ध होत नाही मुळांना पिकांना, तर ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की खतांचं व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी जे शिफारसित खतांच्या मात्रा दिलेल्या आहेत, शिफारसित जे खते आहेत नत्र स्फुरत पालाश विद्यापीठाने दिलेले, तेवढेच त्या पिकाला द्यायचे. अतिवृष्टी झाली असेल किंवा कोरड परिस्थिती असेल, पिकामध्ये जमिनीमध्ये पाण्याची परिस्थिती कशी आहे त्यानुसार त्याचा ओल असल्याशिवाय आपण ही जी खत आहे ती खत देऊ नये, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओल असतानाच द्यावा. आणि शिफारसित खतांच्या मात्रा ह्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यात जाव्या लागतात, म्हणजे जे नत्राची शिफारसित मात्रा आहे त्या पूर्ण कालावधीत पिकाच्या तिच्यापैकी 50% नत्राची मात्रा आणि पूर्ण पालाश आणि पूर्ण स्फुरत ह्या सगळ्यांची आपल्याला जी द्यायची आहेत त्या मात्रा ह्या सुरुवातीला द्याव्या, लागवडीच्या वेळेस पुनर्लागवडीच्या वेळेस द्याव्यात. आणि नत्राची जी मात्रा आहे ती फुटवे फुटण्याच्या वेळेस 25% आणि फुलोराच्या वेळेस 25% अशा 2-3 टप्प्यामध्ये विभागून द्यावी, ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि त्या जमिनीमध्ये ओल किती आहे त्या ओलीनुसार त्या द्यायच्यात. ओल नसेल, कोरड जर असेल तर कोरड परिस्थितीमध्ये आपण ह्या नत्राच्या मात्रा त्या जमिनीमध्ये द्यायच्या नाहीत. आणि काही काही ठिकाणी कधी कधी असं जाणवतं की सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा कमतरता आहेत जमिनीमध्ये, कधी कधी झिंक असेल, फेरस असेल, ह्याच्या कमतरता जाणवतात, तर त्यानुसार त्या कमतरतेनुसार जमिनीची आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांनी तयार करून ती देण्याची गरज आहे.
1: बरं, पण आता तुम्ही म्हणालात की नत्र हे लवकर वाहून जातं किंवा ते स्थिर नाहीये, पण मग ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण होते, पिकं वाहून जातात, तर त्यावेळेस कसं ओळखायचं की किती नत्राची मात्रा आवश्यक आहे?
0: खूप जर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी असेल, पुनर्लागवड केल्यानंतर किती कालावधीमध्ये ती अतिवृष्टी आलेली, लगेच जर अतिवृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी भरपूर 1-5 दिवस राहिलं तर आपण दिलेली खताची मात्रा ही पूर्ण गेली जसं समजावं आणि ती 25% नत्राची मात्रा परत पुनः देण्यात यावी, हे त्या त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीवरती अवलंबून आहे. तिथं काय परिस्थिती आहे, किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, किती कालावधीसाठी तो पाणी त्यांच्या शेतामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीवरती ते अवलंबून. को 1-2-4 दिवस जर पाणी सतत शेतामध्ये असेल, साधारणतः 10-15-20 सेंटीमीटरच्या पेक्षा जास्त, तर निश्चितच जी दिलेली मात्रा आहे ती पुनः आपल्याला खतांच्या मात्रा त्यांना परत द्याव्या लागतील आणि त्यात मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान पण होतं, ती खतं वाहून जातात, पिकाला उपलब्ध होत नाहीत. कोरडी परिस्थिती असेल तर शिफारस अशी की कोरड्या परिस्थितीमध्ये आपण पुनर्लागवडच करू शकत नाही, कारण की चिखलणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाऊस लागतो, पाणी लागतं, पाणी असतानाच चिखलणी होते, चिखलणी झाल्यानंतर लगेच त्याच दिवशी पुनर्लागवड करण्याची शिफारस विद्यापीठाने केली आणि अशा वेळी ती जी खतांच्या मात्रा तेव्हा दिले जातात. पण नंतरची जी कोरड पडेल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण पालाश, पूर्ण स्फुरद आणि अर्ध नत्र, म्हणजे 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश, हे आपण पुनर्लागवडीच्या वेळेस देतो. आणि नंतर जर पावसाची कोरड असेल, जो दुसरा टप्पा नत्राचा द्यायचा आहे, जो फुटवे फुटण्याच्या अवस्थेत द्यायचा आहे, ती पाऊस आल्याशिवाय कोरड गेल्याशिवाय तो शेतकरी मित्रांनी देऊ नये, थोडासा वेळ लागला तरी चालेल. आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच पिकाच्या ज्या वाढीच्या अवस्था त्याच्या मोठा त्याच्यावरती ताण येतो, नैसर्गिक अनैसर्गिक दोन्ही प्रकारचा तो ताण येतो आणि त्या ताणामुळे सुद्धा त्याची जी वाढ आहे ती वाढ खुंटते आणि मग जसं लगेच पावसाचं आगमन होईल, पावसाची सरी येतील, त्यानुसार

0: कॉन्ट्रॅक्टरमध्ये खत देऊन, ज्यांच्याकडे सिंचनाची अवस्था असेल कोरड असलेल्या कालावधीमध्ये, त्यांनी त्यांच्या सिंचनाच्या जी उपलब्धता आहे ती सिंचन देऊन त्याच्यामधली कोरड आपल्याला तिथली काढून टाकतो.
1: बरं, हवामान बदलामुळे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, तर त्याबद्दल काय सांगा?
0: काय आजकालच्या परिस्थितीमध्ये ब्राऊन प्लांट हॉपर, खोडकिडा, लीफ फोल्डर, किंवा रोगांमध्ये बघितलं की ब्लास्ट आहे, कडा करपात, बॅक्टेरियल लीफ ब्लास्ट, अशा ह्या वेगळ्या वेगळ्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव खरोखर अशा वातावरणाच्या बदलत्या परिस्थितीमध्ये आढळतो. त्यासाठी आठवड्यातनं एकदा तरी शेतामध्ये जाऊन निरीक्षण घ्यायचे आहेत, आपला प्रकाश किंवा फेरोमोन सापळ्यांचा वापर करायचा आहे, पिवळे चिकट सापळे जे काय असतील ते तिथे लावायचे, आणि आर्थिक पातळी जर कोणी कोणत्या किडीच्या प्रादुर्भावामध्ये ओलांडली तर त्याच वेळेस शिफारसीत जी काही तुमची मात्रा आहेत फवारणीच्या त्या रसायनांचा वापर करावा, आणि शेतीमधले कीड रोग नियोजनाकडे आपण खरोखर लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण की काय होतं बऱ्याचदा की पाऊस पडतो आणि थांबतो आणि एकदम कोरड पडते, अशा वेळेस करप्याचा किंवा खोडकिड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. शेतकरी मित्र एक जाणकार शेतकरी हा सज्ञान असतो, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण तरी पण आपल्याकडे त्या सगळ्या कीटकनाशकांची एक पूर्ण ज्ञान हवं, आणि कधी त्या किंवा कोणत्या परिस्थितीत आर्थिक पातळी ओलांडल्यानंतरच त्या फवारण्यात याव्यात.
1: बरं, हवामान स्मार्ट भात शेती हा जो प्रकार आहे तो काय आहे?
0: इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भारत हा मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करतो. सगळ्यात जास्त भाताची लागवड ही मोठ्या क्षेत्रावरती पूर्ण भारतभर केली जाते. हवामान स्मार्ट भात शेती म्हणजे बदलत्या हवामानाला अनुकूल असलेली भात शेती करायची. त्या त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे, काही ठिकाणी वर्कस जमिनी असतील तर त्या ठिकाणी आपण पेरभाताकडे जाऊ शकतो का, ती पेरभाताला अनुकूल असलेल्या कोणती जी वाण आहे त्याचं नियोजन केलं पाहिजे. आपण जर जमीन आपल्या खलाटीची असतील तर तिथे आपण पुनर्लागवड करणार असेल तर पुनर्लागवड केल्या करताना किती दिवसाची आपण जात वापरणार आहोत, ती कीड रोगास म्हणजे बळी पडणारी आहे का, त्या जातीचा कालावधी किती आहे, नंतर पाण्याची जी गरज आहे, आपण भाताच्या अवस्थेनुसार जर ह्याच्यामध्ये बदल झाला, भात पावसाच्या पूर्ण साखळीमध्ये बदल झाला तर ते आपल्याकडे त्याचं नियोजन पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खतांचं नियोजन, खतांचं नियोजन आहे त्याच्यासाठी जे बदलत्या हवामान शेतीमध्ये स्मार्ट शेतीसाठी जे वेगवेगळे नियोजन सांगितलेलं आहे, म्हणजे लीफ कलर चार्ट आहे, ते हे थोडस एक पट्टी असते वेगवेगळ्या कलरची, त्याची किंमत मला वाटतं 100 रुपयापेक्षा जास्त नसेल, त्याचा वापर करावा, त्यानुसार नत्राचं नियोजन करावं. नंतर जे वेगवेगळे चांगले ऍप आहेत डेव्हलप केलेले कृषी विभागाने विद्यापीठाने, त्यानुसार त्याचं नियोजन करावं. आपली जी शेती आहे ही शेती स्मार्ट करण्यासाठी आपल्याला कीड रोगाच्या प्रादुर्भावाचं, कीड रोगांचं पूर्ण सखोल ज्ञान हवं. कधी कोणती कीड रोगाची कशी साखळी आहे, त्याची सायकल कशी आहे, हे जाणूनच त्यानुसार त्याच्या फवारणीच्या कीटकनाशकाच्या कराव्या. हीच ह्याच प्रकारच्या शेतीला हवामान स्मार्ट शेती असं प्रामुख्याने म्हटलं जातं. आणि जे शेतकरी ह्या सगळ्या शेतीचा अवलंब करतात ते खरोखरच असं आढळतं की त्यांचं उत्पादन आहे, हे उत्पादन निश्चितच वाढतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं एकात्मिक शेती नियोजन, एकात्मिक नत्र खतांचं नियोजन, एकात्मिक कीड नियोजन, एकात्मिक रोग नियोजन, ह्या सगळ्यांचा वापर करून आपण जे उपलब्ध असलेल्या तांत्रिक शिफारसींचा वापर आपल्या शेतीमध्ये केले तर निश्चितच त्या शेतकऱ्याला आपण एक स्मार्ट राईस फार्मर किंवा स्मार्ट भात शेतकरी असं संबोधलं जातं.
1: बरं, पावसाला 15-20 दिवस जर उशीर झाला तर शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
0: पावसाच्या आगमनानुसारच पेरणी करायची आहे. पेरणीची घाई अजिबात शेतकरी मित्रांनी करू नये. त्यांच्या ज्या रोपवाटिका लावायच्या आहेत आणि जे ज्यांना पेरभात करायचा आहे, ज्यांच्याकडे वर्कस जमिनी आहे, त्या शेतकऱ्यांनी सुद्धा पेरणीची घाई करू नये. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मान्सूनाचं आगमन झाल्यानंतरच पेरणीकडे जायचं आहे, आणि त्यामुळे जो पावसाचा जरी उशीर झाला तरी मोठा फटका हा बियाण्याला, त्याच्या पेरणीला किंवा पुनर्लागवडीला होणार नाही, ह्याच्याकडे जायचं आहे. आणि काही ठिकाणी उशीर झाला तर चटई रोपवाटिका करतात, ज्यांच्याकडे मशीन उपलब्ध आहेत, ज्याची मशीनद्वारे काल लागवड बरेचसे शेतकरी मित्र करतात, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चटई रोपवाटिकाचा वापर करून सुद्धा आपल्याला पुनर्लागवड करता येते, ह्याच्याकडे खरोखर लक्ष देण्याची गरज आहे.
1: बरं, फुलोरा आणि दाणे भरण्याची जी अवस्था असते त्या अवस्थेत जर पाण्याचा ताण आला तर काय परिणाम होतो?
0: भाताच्या ह्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत पीक वाढीच्या, त्यामध्ये ही फुलोरा आणि दाणे भरण्याची अवस्था ही फार महत्वाची अवस्था समजली जाते. आणि अशा अवस्थेमध्ये, ह्या अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर मोठ्या प्रमाणात त्याच्या उत्पादनावरती फरक होतो. म्हणजे काय होतं की परागीकरण, आपण बघतो की जे परागकण आहेत, परागीकरणाच्या वेगावरती, परागीकरणाच्या प्रक्रियेवरती

0: हा मोठा परिणाम होतो. दाणे पूर्णतः भरत नाहीत, रिकामे दाण्यांचं प्रमाण वाढतं आणि उत्पादनात मोठी घट होते. मूळतः काय होतं की दाणे भरण्याची जी प्रक्रिया आहे भारतामध्ये ही सकाळच्या वेळेस होते, म्हणजे सकाळी साधारणतः 8 ते 11 दरम्यान ती प्रक्रिया होत असते. आणि ह्या दरम्यान जर पाऊस आला तर मोठ्या प्रमाणात दाणे भरण्याची प्रक्रिया, परागीकरणाची प्रक्रिया, म्हणजे परागकण एकमेकाला चिटकतात, ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत आणि कधी कधी ते परागकण पाण्यामुळे फुगतात, ह्या अशा सगळ्या गोष्टी बारीक तांत्रिक गोष्टी होतात. आणि त्याच्यामुळे कसं होतं की दाणे भरण्याची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात तिथं त्याच्यामध्ये त्रासदायक होते आणि दाणे पूर्णतः भरले जात नाहीत. भाताची जी ओंबी आहे त्याच्यामध्ये पोचट धान्याचं प्रमाण टक्केवारी वाढतं आणि त्याचा मोठा परिणाम हा उत्पादनावरती होतो. त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेस पाऊस असणं हे पण एक, समजा काहीच बदल झाला नाही, सगळं वातावरण व्यवस्थित आहे, पण ज्या ठिकाणी सकाळच्या परागीकरणाच्याच अवस्थेमध्ये, फुलोरेच्या अवस्थेमध्ये सकाळच्या वेळेस जर पाऊस असेल तर तिथे एक मोठा परिणाम ह्या आपल्या परागीकरणावरती, या सगळ्या अवस्थेवरती आपल्याला तिथून दिसून येतो. आणि त्याच्यामध्ये काय करायचंय की आपल्याकडे जर ताण आला पिकाचा पाण्याचा, तर त्यावेळेस आपलं संरक्षित पाणी आपल्याला द्यायचं आहे आणि त्या ताणातनं आपल्याला पिकाला तिथून काढता येईल. आणि आवश्यकतेनुसार, गरजेनुसार जमिनीमध्ये जो ओलावा आहे तो ओलावा टिकून ठेवावा आणि आवश्यकतेनुसार कीड रोगांचं नियंत्रण तिथे केलं की त्याचा परिणाम हा आपल्याला चांगला उत्पादन वाढीसाठी आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेमध्ये तिथं दिसू शकतो.
1: काढणीच्या वेळी जर सतत पाऊस पडत असेल तर अशा वेळी काय करायला हवं?
0: ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. जसं पेरणीच्या वेळी सांगितलं की आपले जो हवामानाचा जो संदेश आहे त्या संदेशानुसारच अगदी आपल्याला ते बघायचं आहे की पाऊस कधी योग्य वेळीस आपली कापणी करायची, जेव्हा पीक पूर्ण तयार होतं आणि कापणीनंतर जर लगेच पाऊस आला तर समजा आपलं पीक भिजलं तर लगेच ते तिथून काढून कोरड्या ठिकाणी ठेवून ते सुकवायचंय. आणि कधी कधी असं होतं की भात कापून शेतकरी मित्र कापून शेतामध्येच ठेवतात सुकवण्यासाठी, ते शेतात न ठेवता आपण आपल्या कोरड्या ठिकाणी, कारण की शेतात बऱ्याच वेळेस बघितलं तिथेच पाऊस आला तर ते तिथेच परत त्याचं उगवण होते त्या दाण्यांची. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांना असं सांगणं की कापल्यानंतर लगेचच जे आपले हवामान खात्याचे संदेश आहेत, विद्यापीठाचे संदेश आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्राचे संदेश आहेत, त्यानुसार कापणी करावी, घाई करू नये, कापल्यानंतर आपलं भात पीक कोरड्या ठिकाणी ठेवावं आणि लगेच काही दिवसामध्ये त्याचं उडवर असतात शेतकरी मित्रांनी, लगेच त्याची जोडणीची प्रक्रिया ज्या शिफारसीत मशिनरी आहेत जोडणी यंत्राद्वारे ती लवकर करून घ्यावी.
1: बरं, भात शेती अधिक शाश्वत करण्यासाठी काही महत्वाची तत्व आहेत का?
0: भात शेती शाश्वत करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन, टिकवत असलेलं पाणी, आपण लावत असलेल्या भाताच्या जी वाण आहेत, ज्या जाती आहेत, ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. बदलत्या वातावरणाला तग धरून ठेवणाऱ्या जातींचा वापर प्रामुख्याने आपण केलेला पाहिजे. आणि भाताच्या तंत्रज्ञानामध्ये विद्यापीठाने दिलेलं जे तंत्रज्ञान आहे, जे बदलतं तंत्र आहे, ह्याच्यामध्ये हिरवळीचं खत आहे. हिरवळीचं खत म्हणजे मुख्यतः आपण पेरणी जूनमध्ये करतो, जी रोपवाटिका जूनमध्ये लावतो आणि पुनर्लागवड जुलैमध्ये करतो, साधारणतः 21 दिवसाचं रोप आपण लावतो, तेव्हा हा पाऊस हा चालूच असतो. आणि ह्या दरम्यान जर आपण जर हिरवळीची खत असेल, म्हणजे ढेंचा असेल किंवा ताग असेल, ह्या हिरवळीच्या खतांचा जर वापर आपण मुख्य शेतीमध्ये जर केला आणि ती जर आपल्या चिखलणीच्या वेळेस गाडली गेली तर मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये गाडले जातात आणि त्याचा परिणाम आपल्या भाताच्या चांगल्या उत्पादनाकडे होतो. त्यासाठी शेतकरी मित्रांना काही जास्त मोठा खर्च नाही, तर ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि ह्यामुळे जमिनीची धूप कुठेतरी थांबते आणि उपलब्ध असलेल्या सगळ्या खतांचा, अन्नद्रव्यांचा वापर आणि सेंद्रिय गर्भ उच्च होण्यासाठी ह्याचा फार मोठा एक हातभार ह्या जमिनीच्या आरोग्यासाठी लागतो.
1: बरं,
0: तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण वापर केला, योग्य वेळी खत, शिफारसित खतांच्या मात्रा, योग्य कीटरोग नियोजन, आर्थिक पातळी ओरडल्यानंतरच कीटकनाशकांचा वापर आणि शिफारसित खतांच्या मात्रा, योग्य पाण्याचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला तरच खरोखर मला वाटतं की भात शेती शाश्वत होण्यासाठी एक मोठा हातभार लागेल. आणि आजकालच्या आपण काळात बघतो की मजुरांची कमतरता जाणवते, तर एक यांत्रिकीकरण भात शेतीमध्ये एक महत्वाचं आहे आणि केलेलं आहे. त्या यांत्रिकीकरणाचा कसा मोठ्या प्रमाणात यंत्रांचा वापर, म्हणजे लावणी यंत्र असेल किंवा कापणी यंत्र असेल, झोडणी यंत्र असेल, ह्याचा वापर शेतकरी मित्रांनी खरोखर करण्याची गरज आहे असं मला वाटतं.
1: जाता जाता आपल्या सर्व शेतकऱ्यांना काय संदेश आहे?
0: शेतकरी बंधूंना एवढाच संदेश आहे की जे शेतकरी भात शेती करत असतील तर आपण चांगल्या प्रतीचं, योग्य पद्धतीचं बियाणं आपल्याला कसं मिळेल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. विद्यापीठाच्या सगळ्या शिफारसी तंत्रज्ञान आहेत त्याच्याकडे आपण थोडंसं वळायला पाहिजे. आणि संबंधित जे शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे भात शेतीमधली जी शास्त्र

0: शास्त्रज्ञ जिथे काय संशोधन केंद्र असेल, विद्यापीठ असेल, त्यांच्याशी आपण जोडलं गेलं पाहिजे, त्यांच्याशी निगडीत असलं पाहिजे. आणि आपल्या भात शेतीत असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शास्त्रज्ञाकडनंच ती सोडवली गेली पाहिजेत. आपल्या ज्ञानाचं अजून नवीन नवीन काय काय तंत्रज्ञान आहे हे जाणून घेतलं पाहिजेत. आणि ह्या माध्यमातूनच भात शेती एक समृद्ध, शाश्वत आणि सुलभ होण्यासाठी आपण एक पाऊल पुढे उचललं पाहिजे असं मला वाटतं.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण या सर्वच बाबींचा अवलंब केला तर आपलं भात उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचं

0: पाऊल पुढे उचललं पाहिजे असं मला वाटतं.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण या सर्वच बाबींचा अवलंब केला तर आपलं भात उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न सुद्धा नक्कीच वाढेल. सर आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना याविषयी खूप छान अशी माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण बदलत्या हवामानातील भात पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल दहिफळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
2: प्रधानमंत्री किसान मानधन योजना.

0: किसान वाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर. महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारतानं ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर दिला आहे. ग्लोबल साऊथच्या प्रश्नांना प्राधान्य देणं तसंच सहकार्य आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून ब्रिक्सची पुनर्रचना करणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव या बैठकीत म्हणाले. विकसनशील देशांमध्ये बऱ्याचदा व्यापक विकासाच्या प्राधान्यक्रमांचा थेट संबंध पर्यावरणाच्या बदल आणि धोक्यांशी जोडलेला असतो. त्यामुळे होणारा हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण आणि आपत्तीचा धोका याबाबत ब्रिक्स देशांमध्ये अधिक सहकार्याची गरज यादव यांनी व्यक्त केली. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज जमा केले नाहीत, त्यामुळे एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. त्यापैकी केवळ 2.25 लाख मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार बीएलओना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या 2 टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि CBIच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना आज 2025

0: से अर्जुन पुरस्कार जाहीर केले. ॲथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवस अखेर श्रीलंकेने 4 बाद 84 धावा केल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावा लाटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100वा षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. नवी दिल्लीत इंदिरा गांधी मैदानावर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा हिने म्यानमारच्या थेत हुतार जुझारचा हिचा सरळ गेममध्ये पराभव करून महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना कॅनडाच्या मिशेल ली हिच्याशी होईल. महिला दुहेरीत भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या भारतीय जोडीने अमेरिकेच्या लॉरेन लॅम आणि अॅलिसन ली यांचा 21-15 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला. अशी सूर्या आणि अमृता प्रथमेश या भारतीय जोडीला मात्र तुर्कीच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: ते त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात ह्याच्यात काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे. आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
0: झारखंडमध्ये गुमला जिल्ह्यात 4 नक्षलवाद्यांना अटक झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये झारखंड जनमुक्ती परिषदेचा सदस्य रामदेव लोहरा याचा समावेश आहे. त्याच्यावर 5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अटक करण्यात आलेल्यांकडून शस्त्रास्त्र आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी गाव पातळीपासून ते बूथ स्तरापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्कात राहावं, त्यांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घ्याव्यात असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिला आहे. विशाखापट्टणम इथं आज भाजपाच्या राज्य कार्यकारिणी समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असंही नवीन यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री, शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर. महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुख सह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावा लाटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आलोक गागडेकर, बॉम्बे टॉकीज, 22 अगस्त शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
3: आप सुन रहे हैं विविध भारती, हर दिल से जुड़ी देश की सुरीली धड़कन. हर लम्हा हर पल हम हैं आपके साथ. कार्यक्रम चित्रलोक बस थोड़ी ही देर में.

Ferry.